रसिक श्रोते हो नमस्कार सुप्रभात. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 2 आषाढ 1948 अर्थातच आज आहे 23 जून 2026. या प्रातप्रसारणात मी मेघा, माझे नियंत्रण कक्षातील सहकारी अर्जुन साठे आणि श्याम नायर यांच्यासह आपलं मनःपूर्वक स्वागत करते. प्रसारणाला सुरुवात करूया मंगल ध्वनीने.

रसिक हो, सनईवर आपण ऐकत होतात राग प्रभात. कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकारी आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. एफ एम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर सकाळचे 6 वाजलेत. नमस्कार नाशिक. आनंद घेऊया भक्ती रसाचा भक्तीधारा या कार्यक्रमात.

रसिको हो, भक्तिधारा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत विघ्नविनाशक महागणपतींचं स्मरण करून. अपर्णा देशपांडे यांच्या स्वरात ही भूपाळी आहे, सुधीर सराफ यांची.

रसिक हो, अतिशय गोड भावपूर्ण असं हे, अशी ही भूपाळी होती सुधीर सराफ यांची अपर्णा देशपांडे यांच्या स्वरात. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पारंपरिक असं भक्तिगीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. याला संगीतबद्ध केलंय विलास आडकर यांनी. माता भवानीचं स्मरण करणार आहोत.

रसिकोह, सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे पारंपरिक असं भक्तिगीत आपण ऐकलं, ज्याला संगीतबद्ध केलं होतं विलास आडकर यांनी. रसिकोहो, शरीर कितीही सुंदर असो, पत्नी सुस्वरूप असो, चारी दिशांना यश कीर्ती असो, मेरू पर्वतावडी धनसंपत्ती असो, परंतु जर मन श्री गुरूंच्या चरणी एकरूप होत नसेल तर या सगळ्या भौतिक गोष्टी या मिथ्याच आहेत, यांचा काय लाभ? मन चित्त बुद्धी सदैव श्री गुरुचरणी लीन असावी. ऐकूया पारंपरिक असं श्री गुरुअष्टकम.

रसिक हो, आदि शंकराचार्य रचित श्री गुरु अष्टकम आत्ताच आपण ऐकलं. रसिक हो, या भवसागराला पार करायचं असेल, या मनुष्य जीवनाचं सार्थक जर करायचं असेल, तर आयुष्यामध्ये श्री सद्गुरूंची प्राप्ती ही अनमोल आहे. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे आशीष याशिवाय हे भवसागर तारणं शक्य नाही. रसिक हो, आपण भक्तिधारा या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. सकाळचे 6:18 होत आहेत. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची नितांत गोड अशी भक्तिरचना विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात.

रसिको हो, एकदा का या सावळ्याचा रंग जर चढला ना, मग आयुष्यात दुसरा कोणताही रंग कधीही मोहिनी घालत नाही किंवा कधीही त्याचं आकर्षण वाटत नाही. पण हे तेवढं सोपंही नाही. रमेश अणावकर यांची ही नितांत सुंदर अशी भक्तिरचना आपण ऐकली. माणिक वर्मा यांच्या स्वरात ज्याला संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. रसिको, आणि आता भक्तिधारा या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत देशवंदनेनं. ऐकूया हे देशभक्तीपर गीत.

श्रोते हो, आपण भक्तीधारा या कार्यक्रमाचा आनंद घेतला. आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. रसिको, सकाळचे 6:31 आणि 10 सेकंद झाली आहे. श्रोते हो, आजचं हे प्रसारण आपल्यापर्यंत सुनियंत्रित पोहोचवण्यासाठी आज नियंत्रण कक्षात आहेत अर्जुन साठे आणि श्याम नायर. तर प्रसारण कक्षेतून आपल्याशी संवाद साधत आहे मी, आपली रेडिओ सखी मेघा बुरकुले. जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:35 ऐसी अक्षरे रसिकी, यात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 37, संवादक सुमती पवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी 6:40 स्वरूप कृषीवाणी, यात पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता बीज प्रक्रिया या अतिशय महत्वाच्या माहितीचा भाग 3 आणि याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत यामिनी भाकरे. याही कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. सकाळी 6:45 अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी, संवादक मेघा बुरकुले. सकाळी 6:50 कार्यक्रम परिसर, यात नदी प्रदूषण या मालिकेचा माहितीचा भाग 2, संवादक डॉक्टर किशोर पवार. त्यानंतर 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा, यात मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेचा भाग 17, संवादक सोनाली तेलंग. आणि या दोन्हीही कार्यक्रमांचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही अस्मिता मुंबई वाहिनीवरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 सकाळी 8 आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत. यात सुरुवातीला 7:40 अनुरूप विवाह संस्था, 7:45 सुमती पवार गीत गंगा, 7:50 जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा आणि 7:55 रक्तगाथा हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. सकाळी 7:15 गीतधारा आणि 8:30 म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमांमध्ये मराठी संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर आज सकाळी 9 प्रायोजित कार्यक्रम PNG & Sons आपण ऐकणार आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळी 9:05 ते 10 विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम, तर 10 गीत भारती या कार्यक्रमात मराठी मिश्र संगीत, 10:30 प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग. श्रोते हो, सकाळी 11 रात्री 11 पुन्हा एकदा आपण आनंद घेऊ शकाल विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा. दरम्यान दुपारी 12 वनिता मंडळ, संध्याकाळी 5:30 युवावाणी आणि संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन आपण ऐकणार आहोत अस्मिता मुंबई वाहिनीवरून. आज संध्याकाळी 7:30 आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी विशेष कार्यक्रम किसानवाणी, यात रोजच्या सदरांबरोबर हॅलो किसानवाणीमध्ये आज आपण ऐकणार आहोत टमॅटो पीक व्यवस्थापन याविषयी तज्ज्ञ प्राध्यापक तुषार उगले यांनी केलेलं मार्गदर्शन. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे या

मुनी भाकरे यांनी, तर किसान वाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांची ठळक रूपरेषा. याचबरोबर सगळी जिल्हा, प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही रोजच्याच वेळेत सहक्षेपित करू. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:35 होत आहेत. प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके. यात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 37 हा आजचा शेवटचा भाग आहे. संवादक आहेत सुमती पवार. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे.

0: नमस्कार श्रोते हो, मी सुमती पवार. आजचा आपला विषय अण्णा वडगावकर. होय, अण्णा वडगावकर. कुठंतरी मोठा इंग्रजी शब्द वापरून सगळ्यांना सक्तीने तो टिपून घ्यायला लावायचे. आम्हाला एकदा ते मृच्छकटीक शिकवत होते. आहा हा, काय आमची वसंत सेना म्हणून सांगू. या समोरच्या मुलीकडे बोट दाखवून हिच्यासारखी ॲनिमिक नव्हती. पुट डाऊन ॲनिमिक, गुडवर्ड लिहून घ्या. अहो, अशी सुंदर की तुमचे ग्रेटा गार्बो काय असेल. आणि शूद्रकानं त्या साकाराची कॅरेक्टर काय रंगवली आहे. साकार म्हणजे किंग ऑफ व्हिलन्स, आणि हा साकार मुली माना खाली घालतात. आमच्या वसंत सेनाला काय छळतो. पिटी पिटी. आमचा चारू दत्त बघा, ग्रेट. तुमचा मॉडर्न हिरोसारखा नाही. नो बटरफ्लाय मेंटॅलिटी असले दुसरे अनेक शब्द आमच्या वहीत लिहिलेले मला आठवतात. पण इतके सारे असले तरी मुलांना मात्र प्रोफेसर साहेब फार आवडायचे. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरचा प्रेमळपणा होता. आमची शकुंतला, आमची वसंत सेना, आमची मालविका म्हणताना अगदी गदगदून यायचे त्यांना. शकुंतलेच्या पाठवणीच्या प्रवेशात वर्गात खूप हसा चाललेला होता. पण वडगावकरांच्या अर्ध्या चष्म्याखाली लुकणुकणारे डोळे मात्र भरून आले होते. तुम्ही लहान आहात, उद्या माझ्यासारखा मुलीला सासरी पाठवायचा प्रसंग आला म्हणजे ग्रेट ॲग्नी. लिहून घ्या, ॲग्नी करेक्ट वर्ड. मला भावबंधनातल्या धुंडराजाची आठवण झाली. आणि बरासा धुंडराजासारखाच खाक्या होता त्यांचा. कॉलेजचे सरजण त्यांना अण्णा या नावाने ओळखीत. वर्गात कितीही वरपांगी रागाचे सोंग आणले तरी परीक्षेच्या वेळी प्रत्येकाजवळ जाऊन, अरे बाबा, चार एक पान तरी खरडून ठेव, तुला 30 मार्क देता आले पाहिजे बरं का. काही येत नसेल तर प्रत्येक पानावर 4 रामरक्षाचे श्लोक लिहून ठेव. ब्लँक पेपर देऊ नकोस बरं, असं बजावून सांगत. पुष्कळ मुलांना आपल्या घरी घेऊन जायचे. रमा, हे माझे विद्यार्थी आले, हे चहा बी दे त्यांना. बायकोला मोठ्या अभिमानाने हे माझे विद्यार्थी म्हणून सांगताना वार्धक्यामुळे सुरकुतलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर दोन्ही डोळ्याच्या कडांना मोठ्या मिश्किल रेषा उमटत. सर, ते शंकर भाषा काही आपल्याला कळलं नाही बुवा, पुन्हा एकदा समजून द्या ना. एकदा मी त्यांना म्हणालो, अरे खरं सांगू का तुला, ते शंकर भाषा मला तरी कुठून नीट कळलंय. मी बघतच राहिलो त्यांच्याकडे. मी ज्युनियरच्या वर्गात आलो त्याच वर्षी ते सेवानिवृत्त झाले. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना निरोप दिला. खूप विद्यार्थी जमले होते. वडगावकरांनी सुरुवात केली, माय गुड फेलोज. पुढे त्यांना शब्दच फुटेना, माय गुड फेलोज एवढंच म्हणून ते खाली बसले. असेही प्रोफेसर असद बरका मंडळी. बाय बाय मंडळी. राम राम. सुमती पवार, नाशिक.
1: रसिक हो ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला. यात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 37वा आणि शेवटचा हा भाग आपण ऐकला. संवादक होत्या सुमती पवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. आता एक आठवण आमच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमाची.
2: युवकांना मार्गदर्शन करणारे श्री लीला प्रेम प्रभूजी यांचे कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐका येत्या बुधवारी सकाळी 8:30 स्पेक्ट्रम कार्यक्रमात. तर ऐकूया श्री लीला प्रेम प्रभूजी यांची मुलाखत बुधवारी सकाळी 8:30.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका आमचा स्पेक्ट्रम हा कार्यक्रम उद्या अर्थात बुधवार.

0: दिनांक 24 जून रोजी सकाळी 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत स्वरूप कृषीवाणी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक. 37 तोच विश्वास.
0: मंडळी नमस्कार. स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कृषीवाणीमध्ये भरघोस पिकासाठी बीज प्रक्रियेचे महत्व या माहितीचा भाग 3. संवादक यामिनी भाकरे.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणीमध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, सध्या आपण बीज प्रक्रिया किती महत्वाची आहे चांगल्या उत्पादनासाठी याबद्दल माहिती जाणून घेतो आहोत. तर एका शास्त्रज्ञानं बीज प्रक्रियेसाठी एका गमतीशीर शब्दाचा प्रयोग केला होता. याचा अनेक पुस्तकांमध्ये सुद्धा उल्लेख आहे. FIR म्हणजे हा पोलीस स्टेशन मध्ये अर्ज करतो तो FIR नव्हे बर. हा F म्हणजे फंजीसाइड म्हणजेच बुरशीनाशक, I म्हणजे इन्सेक्टिसाइड म्हणजेच कीटकनाशक, आणि R म्हणजे रायझोबियम ऍझोटोबॅक्टर हे जीवाणू जे बीज प्रक्रियेसाठी वापरले जाऊ शकतात. आता आपण साधं उदाहरण घेऊया, ते म्हणजे सोयाबीनचं. आता काही दिवसातच आपण सोयाबीनची लागवड करतोच आहोत. तर सोयाबीनच्या बियाण्यांना आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. यासाठी या तिन्ही म्हणजे बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जीवाणू यांची बीज प्रक्रिया आपण करू शकतो. फंजीसाइड, इन्सेक्टिसाइड हे रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये मोडतं हे लक्षात घ्या. आणि पीक कोणतंही असो नेहमी पहिल्यानं रासायनिक बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर मग जैविक बीज प्रक्रिया करावी. कारण काय तर आधी जैविक बीज प्रक्रिया केली आणि नंतर रासायनिक बीज प्रक्रिया केली तर जैविक बीज प्रक्रियेतील जीवाणू हे मरतील. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवावी की रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया एकत्र करू नये. दोन्ही प्रक्रियेमध्ये कमीत कमी 3 तासांचा अंतर असावं. रासायनिक बीज प्रक्रिया ही पेरणी आधी 2-4 तास आधी केली तरी चालते. परंतु जैविक बीज प्रक्रिया जर करायची असेल तर मात्र ती पेरणीच्या वेळी अगदी वेळेवर करावी. लक्षात येत आहे ना शेतकरी बंधूंनो, रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये पहिलं काय वापरायचंय आपल्याला, बुरशीनाशक हे आधी वापरायचं, नंतर कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करावी. आता सोयाबीनच्या बीजावर खोडकूज, कॉलर रॉट, तांबेरा यासारखे रोग येत असतात आणि ते जमिनीमध्ये खोल बीज गेलं तर अशा प्रकारचे रोग त्या बीजामध्ये सुद्धा उद्भवू शकतात. म्हणून एखाद्या ताडपत्रीवर बियाणे घ्यावेत, त्यावर कार्बोक्झिन 37.5%, थायरम 37.5% ही 2 बुरशीनाशक आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतातच. हे कॉम्बिनेशन सुद्धा आपण वापरू शकतो. आणि मंडळी, अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे बीज प्रक्रिया नेहमी सावलीमध्ये करावी. आज एवढंच, पुन्हा याच बद्दल माहिती पाहूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत यामिनीचा नमस्कार.
0: मंडळी, अतिशय महत्वाची अशी ही माहिती आपण जाणून घेतली यामिनी भाकरे यांच्याकडून. आणि आता एक आठवण आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमाची.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 या वेळेत होणार आहे. टोमॅटो लागवड तंत्र याविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक तुषार उगले. करा मग फोन हॅलो किसान वाणीत 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर.
0: तर मंडळी, जरूर फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमात. आणि आता मात्र स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आजच्या पुरतं आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी.
2: अडावतकर ज्वेलर्स, जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रसिको हो नमस्कार सुप्रभात अडवतकर ज्वेलर्स जगुई आनंदी या कार्यक्रमात मी मेघा आपलं मनःपूर्वक स्वागत करते. कसे आहात आपण आणि कसं चालू आहे आपलं आयुष्य? आपण सगळे मजेत आनंदात असाल अशी आशा करते. रसिको हो काय असतं ना की आपला आनंद किंवा आपलं दुःख किंवा काहीही गोष्टी आयुष्यात घडू द्या हो या सगळ्याला आपली अवतीभोवतीची परिस्थिती ही कारणीभूत असते हे आपण मानून जरी चाललो ना तरीही अनेक वेळा गोष्टी अशा असतात की आपल्या सुखदुःखाला आपलं मनोबल कमी व्हायला आपणच कारणीभूत असतो. कधीतरी काहीतरी मनाचं खच्चीकरण होतं किंवा मग कधीकधी आता वय झालं आहे, आता पूर्वीसारखी ताकद नाही राहिली, अशा अनेक गोष्टी असतात की ज्यांचा विचार करून अर्थातच या नकारात्मक गोष्टींचा विचार करून आपली सकारात्मक शक्ती ही कुठेतरी आपण वाया घालवण्यापेक्षा ही दडवून ठेवतो किंवा त्याचं आपल्याला भान येत नाही. बघा, अतिशय छोटीशी आणि साधी गोष्ट आहे पण खरंच खूप काही शिकवून जाणारी आहे. एका राजाचा एक लाडका हत्ती होता. हत्ती तरुण होता तेव्हा त्याच्यावर स्वार होऊन राजाने अनेक युद्धे खेळली होती आणि ती जिंकलीही होती. पण हत्ती आता वृद्ध झाला होता म्हणून राजाने आपल्या या लाडक्या हत्तीला मोहिमेवर नेणं बंद केलं होतं. असं असलं तरी त्या हत्तीची देखभाल अत्यंत काळजीपूर्वक घेतली जात असे. एकदा हा हत्ती गेला सरोवरात खेळायला. चिखलात अडकून बसला, त्याला काही केल्या बाहेर येताच येईना. तो जोर जोरात ओरडू लागला. राजाचे सगळे माहूत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले, त्याला दोरीने ओढू लागले, त्याला भाल्याने टोचू लागले. हत्ती मात्र या उपायांनी फार हैराण झाला, निराशही झाला. ही बातमी जेव्हा राजापर्यंत पोचली तेव्हा राजाने हत्तीच्या जुन्या माहूताला बोलावणे पाठवलं. तो माहूत आला, त्याने परिस्थिती बघितली आणि राजाला सांगितलं, महाराज ताबडतोब युद्धाचे नगारे वाजवा, सैन्याला गोळा व्हायला सांगा, आक्रमणाच्या घोषणा द्यायला सांगा. राजाने तसे आदेश दिले. बघता बघता नगारे वाजू लागले, सैन्य गोळा झालं. हे सगळं पाहून हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो एका झटक्यात बाहेर पडला. रसिक हो तात्पर्य काय आहे तर आपल्या भोवतीची परिस्थिती ही कशीही असो आपण मात्र कधीच हिम्मत हरायची नसते. निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही, सकारात्मक विचारांनीच प्रगतीही होत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यात ऊर्जा भरणाऱ्या, आपल्याला बळ देणाऱ्या गोष्टी या नक्कीच असतात, सदैव असतात. आणि सदैव अशा गोष्टींचं आपण स्मरण ठेवलं पाहिजे जे आपल्याला आपल्या पडत्या काळामध्ये लाख मोलाच्या ठरू शकतात. म्हणून आनंदी जगायचं असेल तर आयुष्याला, या मनुष्य जीवनाला हलक्यात घेऊ नका. स्वतःतल्या शक्ती ओळखा, त्या आपल्यातच आहे. आणि अनेक वेळा परिस्थिती कशी असो त्याचं सोल्युशन आजूबाजूला शोधण्यापेक्षा एकदा स्वतःत गोता तर मारून बघा. अनेक गोष्टी आपल्याला सापडतील, अनेक गोष्टी आपल्याला ज्ञात होतील ज्या आपल्याबद्दल आपल्यालाच माहिती नसतात. कधी कधी जगूया आनंदी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक अडवतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडवतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बरं,
1: आज

0: खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. 78 ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. रसिक सकाळचे 6:50 होतात. परिसर हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यात आता जल प्रदूषण या माहितीचा भाग. दुसरा संवादक डॉक्टर किशोर पवार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे.
3: नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर किशोर पवार. नद्यांचे प्रदूषण या विषयावर मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे. पाणी

0: मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे. पाणी म्हणजे जीवन. गंगा नदीच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी 1980 मध्ये गंगा ऍक्शन प्लॅन तथा गंगा कृती योजनेद्वारे या नदीचे प्रदूषण नियंत्रण करण्याचा प्रयत्न शासकीय पातळीवर केला गेला. कोट्यवधी रुपये त्यासाठी खर्च केले गेले. हेतू हा होता की नदीचे प्रदूषण कमी व्हावे, परंतु ही योजना अपयशी ठरली. त्याचे कारण म्हणजे अत्यंत ढिसाळ अंमलबजावणी आणि मूलभूत सुविधांचा अभाव. प्रदूषण वाढतच गेले. त्यानंतर मात्र 2014 मध्ये नमामी गंगे हा 20,000 कोटी रुपयांचा उपक्रम शासनातर्फे राबविण्यात आला. प्रदूषण कमी करण्यासाठी, राष्ट्रीय नदी गंगा पुनरुज्जीवन करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाद्वारे राबविण्यात येणारे हे अभियान आहे. या अभियानात सांडपाणी प्रक्रिया, औद्योगिक सांडपाण्याचे निरीक्षण, नदी काठचा विकास आणि जैवविविधता संवर्धन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. हा उपक्रम 2026 पर्यंत वाढविण्यात आला. या प्रकल्पात 8 राज्यांचा समावेश असून मुख्य नदी व तिच्या उपनद्यांमधील प्रदूषण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. गंगेप्रमाणे यमुना, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी, कपिला, दामोदर, हुगळी इत्यादी अनेक नद्या प्रदूषित आहेत. महाराष्ट्रातील गोदावरी, मुळामुठा, काळू नदी यांची परिस्थिती तर भयानक आहे. मुंबईची मिठी नदी तर देशातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून ओळखली जाते. ही नदी तर अक्षरशः उघडे गटारच भासते. या नदीचा जलगुणवत्ता निर्देशांक 35 आहे. या नदीपात्रात औद्योगिक कचरा, प्लॅस्टिक, टाकाऊ पदार्थ, सांडपाणी मोठ्या प्रमाणात आढळते. पुण्यामधून वाहणाऱ्या नद्या मुळामुठा, पवना आणि भीमा या नद्यांची अवस्था ही भयानक आहे. त्याचे कारण म्हणजे प्रक्रिया न केलेले शहरातील सांडपाणी सरळ नदीपात्रात सोडले जाते. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतींमधील रासायनिक सांडपाणी प्रदूषणास हातभार लावते. गोदावरी नदी दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाते. देशातील गंगा नदी नंतर दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी म्हणजे गोदावरी. तिचा उगम त्र्यंबकेश्वर येथे असून ती नाशिक शहरामधून वाहते. या नदीवर गंगापूर धरण आहे, त्यामुळे नाशिक जिल्हा व नगर जिल्ह्यात शेतीसाठी पाण्याचा वापर केला जातो. ही नदी मध्य प्रदेश, कर्नाटक, ओरिसा व आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहते. या दक्षिणेच्या गंगेची अवस्था देखील उत्तरेकडील गंगेसारखीच भयानक आहे. जवळपास 82% प्रदूषण हे सांडपाणी, मलमूत्र यामुळे होत असून 18% प्रदूषण हे औद्योगिक वसाहतींमधील विषारी सांडपाण्यामुळे होते. या नदीच्या तीरावर नाशिक हे तीर्थक्षेत्र वसलेले आहे. दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळा होतो. देशभरातील लाखो साधू संत व भाविक लोक या कुंभमेळा पर्वणीसाठी येतात. साधू संतांचे येथे आणि त्र्यंबकेश्वर येथे शाही स्नान होते. तसेच नाशिक येथे पंचवटीत रामाचे वास्तव्य होते असे पुराण सांगते. म्हणून या स्थळाचे मोठे धार्मिक महत्त्व आहे. रामकुंड परिसरात अनेक धार्मिक विधी केले जातात. दर दिवस हे विधी होत असतात. दशक्रिया विधी, पिंडदान, अस्थिविसर्जन यासारखे विधी सातत्याने होत असतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाणी दूषित होते. रामकुंडात लोक आंघोळ करतात. कुंभमेळा काळात तर येथे गर्दीचा महापूर असतो. प्रत्येकजण आंघोळ तर करतोच, पण कपडे पण तिथेच धुतो. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या काळात पाण्याची गुणवत्ता कमालीची घसरते. पावसाळ्यात गोदावरीला पूर येतो, त्यामुळे प्रदूषित झालेले पाणी वाहून जाते. सोमेश्वर हे पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे अनेक नागरिक येतात. पर्यटक प्लॅस्टिक खाद्यपदार्थ पाण्यात टाकतात, प्रदूषणाला हातभार लावतात.
1: श्रोतेहो, आपण परिसर हा कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आणि आता सकाळचे 6:55 होत आहेत. वडनेरे सराफ विज्ञान कट्टा.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: च्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी सोनाली तेलंग आपले मनपूर्वक स्वागत करते. मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेत आपण मानसशास्त्र, मानवी मन आणि त्यामागचे विज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या 17व्या भागात आपण बोलणार आहोत भावनांचं नियमन म्हणजेच इमोशनल रेग्युलेशन. राग, दुःख, भीती, आनंद या सगळ्या भावना आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. भावना नसत्या तर आयुष्य नीरस झालं असतं, पण कधी कधी याच भावना आपल्यावर हुकूमत गाजवतात आणि इथेच गरज असते भावनांचं योग्य नियमन करण्याची. पण भावनांचं नियमन म्हणजे नेमकं काय? भावना दडपणं, त्यांना टाळणं तर नाही. मानसशास्त्र सांगतं भावनांचं नियमन म्हणजे त्या भावना ओळखून समजून घेणं आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणं. मेंदू विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्या भावनांचं केंद्र आहे अमिग्डाला, जे पटकन प्रतिक्रिया देतं विशेषतः भीती आणि रागाच्या प्रसंगी. आणि दुसरीकडे आहे प्रीफ्रंटल कोर्टेक्स, जो विचार करतो, थांबतो आणि निर्णय घेतो. जेव्हा आपण अचानक रागात प्रतिक्रिया देतो तेव्हा अमिग्डाला हायजॅक करतं. यालाच मानसशास्त्रात अमिग्डाला हायजॅक असं म्हणतात. उदाहरणार्थ कोणीतरी आपल्याला काहीतरी कठोर बोललं आणि आपण लगेच उलट उत्तर दिलं, नंतर पश्चाताप झाला, हा अमिग्डाला हायजॅक. पण जर आपण थोडा वेळ थांबलो, श्वास घेतला आणि मग उत्तर दिलं तर तो प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा वापर आहे. आता एक साधं उदाहरण पाहूया. समजा तुमचं एखादं महत्त्वाचं काम बिघडलं, पहिली भावना राग किंवा निराशा. जर तुम्ही लगेच प्रतिक्रिया दिली कदाचित तुम्ही कोणावर तरी ओरडाल, पण जर तुम्ही स्वतःला म्हणालात हो मला आत्ता राग येतोय पण मी शांत होऊन विचार करतो, तर तुम्ही भावनांचं नियमन करत आहात. मानसशास्त्रात एक महत्त्वाची पद्धत आहे, नेम इट टू टेम इट, म्हणजे भावनेला नाव दिलं की तिची तीव्रता कमी होते. मला वाईट वाटतंय किंवा मला भीती वाटते हे मान्य करणं हीच पहिली पायरी आहे. आता भावनांचं नियमन करण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी पद्धती पाहूया. पॉज घ्या, लगेच प्रतिक्रिया देऊ नका, काही सेकंद थांबा. 2, श्वासावर लक्ष केंद्रित करा, खोल श्वास घेणं मेंदूला शांत करतं. 3, भावना ओळखा आणि नाव द्या, मी काय अनुभवतोय हा प्रश्न विचारा. 4, विचार बदला, रिफ्रेमिंग, परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. 5, स्वतःशी सौम्य रहा, भावना येणं ही कमजोरी नाही, ती मानवतेची खूण आहे. आणखीन एक उदाहरण, समजा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते, जसं की स्टेजवर बोलण्याची. जर तुम्ही म्हणालात मला भीती वाटते म्हणजे मी कमजोर आहे, तर भीती वाढते. पण जर तुम्ही म्हणालात माझं शरीर मला तयार करतंय म्हणूनच मला असं वाटतंय, तर तीच भावना ऊर्जा बनते. ही भावनांचं नियमन करण्याची ताकद आहे. लक्षात ठेवायला हवं की भावना आपल्यावर नियंत्रण ठेवायला नकोत, आपण भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकायला हवं. आणि शेवटी एक छोटा विचार, भावना या लाटांसारख्या असतात, त्या येतात, वाढतात आणि निघून जातात. आपण फक्त त्यात बुडायचं नाही तर त्या लाटांवर संतुलन साधून पुढे जायचं आहे. आजच्या भागात इथेच थांबूया. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते

0: वडनेरे सराव
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: वडनेरी सराफ विज्ञान कट्टा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: डायमंड्स, नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर।
1: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
2: केकेवाक शिक्षण संस्थेचे कला,
1: वाणिज्य,
2: विज्ञान
1: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc, MSc, बायोटेक, मायक्रो केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, BSc, सायबर अँड डिजिटल सायन्स, BCom, MCom, डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू।
2: संपर्क
1: 9423531969 किंवा 8275854198।
3: श्रोते हो, आणि आता आपण दर्द या चित्रपटातील सुपर रोमॅन्टिक अशा गाण्याचा आनंद घेणार आहोत। स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि हे गाणं ऐकता ऐकताच आपण जाणार आहोत अस्मिता मुंबई वाहिनीकडे प्रादेशिक बातम्या ऐकण्यासाठी आणि त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। पण आनंद घेऊया या गाण्याचा।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका येत्या बुधवारी अर्थात 24 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून मुंबईत सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367 कोटी 32 लाख रुपये आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले,
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाला दिलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. ज्येष्ठ गायिका दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह सभागृहाच्या दिवंगत सदस्यांना दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडणुकीच्या मतदार संघनिहाय निकालांची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधींकडून.
2: राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून महायुतीचे सुहास शिरसाट विजयी झाले. जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर महाजन विजयी झाले. धाराशिव लातूर बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत, सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामध्ये भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी झाले. अमरावतीत महायुतीचे प्रवीण पोटे विजयी झाले. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर परभणी हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिकमध्ये मात्र शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे राजीव पोद्दार यांचा विजय झाला. या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, कोकणातून राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूरमधून भाजपचे अरुण लखानी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह पुण्याहून सविता म्हसकर.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे

संजय दीना पाटील आणि नागेश पाटील अष्टीकर यांचा समावेश आहे. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे पक्षांतर करण्यात आल्याचं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, त्यांना विकासनिधी कमी पडू दिला जाणार नाही, तसंच त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. 2 मान्यवरांना पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री सन्मान आज प्रदान केले जातील. अभिनेते ममुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांच्यासह 65 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरच्या रासायनिक वज्रलेपनाला पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयानं स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं यासंदर्भात याचिका दाखल केली होती, त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं मूर्तीवर कोणत्याही प्रकारचं लेपन करण्यास मनाई केली आहे. मंदिर समिती आणि पुरातत्व विभागाकडून हे रासायनिक वज्रलेपन केलं जाणार होतं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसाठी शेगावमधून प्रस्थान ठेवलेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल अकोला जिल्ह्यातील भवरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवर तसंच मार्गावरील विविध गावांमध्ये भाविकांनी पालखीचं उत्साहात स्वागत केलं. उत्तर प्रदेशातील लखनौमधील अलीगंज भागात एका कोचिंग सेंटरमध्ये काल लागलेल्या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये बहुतांशी 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थी आहेत. अलीगंजमधील पूर्णिया भागात एका अॅनिमेशन कोचिंग सेंटरमध्ये ही आग लागली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीतले माजी सैनिक आणि राष्ट्रीय जलतरणपटू तसंच जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मेंदूच्या विकारामुळे गेले 15 दिवस त्यांच्यावर पुण्यातल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वयाच्या 80 वर्षी त्यांनी राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला असलेल्या सिलंबम या क्रीडा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी मलेशियामध्ये होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील 21 खेळाडूंची निवड झाली आहे. जालना इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सिलंबम अजिंक्यपद स्पर्धेतून भारतीय संघाची निवड झाली. गडचिरोली, धुळे आणि नंदुरबार शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात काल मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्येही काल पावसाचं आगमन झालं, मात्र अद्यापही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भंडारा जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला. जिल्ह्यात विविध ठिकाणी काल वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, काही शेळ्या आणि एक म्हैस मरण पावली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचं आगमन झालं असलं तरी काही भागात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. वाढतं तापमान लक्षात घेऊन जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं काल तळकोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या काही भागात तो सक्रिय झाला आहे. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. पहिल्याच दिवशी 97,706 कोटी

रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुतीला विजय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथं कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देतं.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
0: वाचन माणूस बनवतं.
1: वाचन मनांना घडवतं.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आमचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:22:15 होत आहेत.
4: श्रोते हो,
5: शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
4: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
3: अमृत कलश.
4: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
3: अंजली अनिल जक्कनवार
4: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
5: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात आणि वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
4: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
4: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच, पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाहीये, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात, म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: ना, साधी गोष्ट आहे. तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटाचा त्रास असतो, मग अशा वेळेस ते तुम्हाला संधी संचलन सगळं सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही. तुम्हाला ते हळूहळू एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे थोडस आहारावर नियंत्रण, थोडस लाईफस्टाईल, थोडस मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर. मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता, आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं, आपल्याला हे करायचं आहे. तर या मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्त वृत्ती निरोध असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे. मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध

0: बोध करायचंय म्हणजे त्याचा कंट्रोल करायचंय म्हणजे त्याचं नियंत्रण करायचंय ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटस उदाहरण असतं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना, त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडस मोकळी वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे, मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे पण कुठे गेलं की ना थोडस कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपनी दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. म्हणजे तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काही जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का? असं होणार नाही, याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
1: ते कसं ठेवायचं?
0: हा ते पण असं कठीण आहे थोडंफार, पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे पहा असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्त्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही वा हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे म्हणजे प्राण व स्त्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते अशा वेळेस, तर तुम्ही कूल काम एकदम चांगले आनंदी राहाल तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचंय, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचंय. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राण आयाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं है ना, ते ताणायचं. म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेनी श्वास सोडायचा.
1: अच्छा.
0: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं इतका कंट्रोल्ड वेनी सोडू शकत नाही.
1: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
0: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
1: अच्छा. आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं.
0: हो ना,
1: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. जे आपल्याकडे नाहीये ते तर आणखीनच हवं असतं. तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
0: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो, पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे, त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतं तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या, मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
1: अच्छा.
0: इतपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं. ठीक आहे. अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह आताच तू म्हटलं, किंवा आपल्याला सगळं हवं असतं है ना आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं. म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा.
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा. आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं, ते काय?
0: तर जसं

0: की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार, प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण, तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान डोळे
0: तेच, आणि कर्मेंद्रिय हात पाय जे असे कर्मेंद्रिय असत, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे, मनाचं नियंत्रण स्वतःचं. तर त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतर धारणा ध्यान आणि समाधी याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये, आत्मविश्वास आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे, मग ते काही पण असू शकतं, तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन, कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत
1: काहीतरी आठवतं आपल्याला,
0: मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूच काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आता आम्ही दोघं अज्ञात
3: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. रसिकहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राने सहक्षेपित केला अस्मिता मुंबई वाहिनीवरून.

0: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. रसिक हो, आता आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत. 7:40 आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. त्यानंतर आणखी एक प्रायोजित कार्यक्रम असणार आहे 7:45 सुमती पवार गीतगंगा. त्यानंतर 7:50 आपण ऐकणार आहोत जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा. आणि त्यानंतर 7:55 रक्तगाथा 8:00 ऐकूया हे प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि

0: एड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
2: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
2: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
1: ओके.
2: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. री मॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
1: ओके.
2: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईड चा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
2: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: प्रसारित करीत आहोत नव्या दर्जेदार गीतांचा बहारदार कार्यक्रम सुमती पवार गीत गंगा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशक आणि

धमाकेदार जाहिरातींचे निर्माते प्राईम मीडिया नाशिक मंडळी सुमती पवार गीतगंगा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात मी शेतकरीण आहे ग बाई हे गीत. गीतकार सुमती पवार, संगीतकार संजय किल्लेदार, गायिका अपर्णा देशपांडे, संकल्पना आणि निर्मिती उत्तम कोळगावकर. ऐकूया तर मी शेतकरीण आहे ग बाई हे गीत.

0: मंडळी, आत्ताच आपण सुमती पवार गीतगंगा या प्रायोजित कार्यक्रमात मी शेतकरीण आहे ग बाई हे गीत ऐकलं. गीतकार होत्या सुमती पवार, संगीतकार संजय किल्लेदार, गायिका अपर्णा देशपांडे, संकल्पना आणि निर्मिती उत्तम कोळगावकर, निवेदन आणि ध्वनिमुद्रण संजय किल्लेदार, प्रायोजक प्राईम मीडिया नाशिक. मंडळी, याबरोबरच आजचा आपला सुमती पवार गीतगंगा हा प्रायोजित कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. नमस्कार.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, परमहंस सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा प्रस्तुत श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा जन्मशताब्दी महोत्सव या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, परमहंस सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्टचे श्री लक्ष्मीकांत कौंडिण्य सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आपण श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा यांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करतोय, तर त्याबद्दल काय माहिती तुम्ही आपल्या सगळ्या भक्त आणि श्रोत्यांना देणार आहात?
3: परमहंस सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय.

आम्ही आमचे सद्गुरू श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा, पण त्यांचा आश्रम टाकरखेडा जिल्हा धुळे इथे आहे. आमच्या स्वामींचा जन्म 23 जून 1927 चा, पण तिथीने विचार केला तर ज्येष्ठ कृष्ण नवमी 1927 सालची आणि पुढच्या वर्षीची ज्येष्ठ कृष्ण नवमी ह्या दिवशी स्वामींना 100 वर्ष पूर्ण होणार. परंतु आम्ही एक दिवसाचा कार्यक्रम न करता या वर्षी ज्येष्ठ कृष्ण नवमी म्हणजेच 9 जुलै रोजी स्वामींचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. तर आम्ही वर्षभर तो कार्यक्रम करणार असून 12 महिन्यांचे कार्यक्रम 12 विविध गावांमध्ये आम्ही करण्याचं योजलेलं आहे. त्यातला पहिला कार्यक्रम 9 जुलै रोजी नाशिक येथे होणार आहे, जो स्वामींचा तिथीने वाढदिवस आहे. आणि त्यानंतर अनेक गावांमध्ये, म्हणजे त्यात वसई आहे, मुंबई आहे, बडोदा आहे, बेंगलोर आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, या ठिकाणी स्वामींचे कार्यक्रम जन्मशताब्दीचे आम्ही करतो.

0: म्हणजेच 9 जुलै रोजी स्वामींचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. तर आम्ही वर्षभर तो कार्यक्रम करणार असून 12 महिन्यांचे कार्यक्रम 12 विविध गावांमध्ये आम्ही करण्याचं योजलेलं आहे. त्यातला पहिला कार्यक्रम 9 जुलै रोजी नाशिक येथे होणार आहे, जो स्वामींचा तिथीने वाढदिवस आहे. आणि त्यानंतर अनेक गावांमध्ये, म्हणजे त्यात वसई आहे, मुंबई आहे, बडोदा आहे, बेंगलोर आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, या ठिकाणी स्वामींचे कार्यक्रम जन्मशताब्दीचे आम्ही करतो आहोत.
1: नक्कीच, याबद्दल आपण अजूनही माहिती देऊयात, पण त्याआधी श्रोते हो, परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आणि त्यानिमित्ताने या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात दिनांक 9 आणि 10 जुलै रोजी नाशिक इथून होणार आहे. आमचं स्थळ लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट, प्रेम मंदिर, तपोवन, पंचवटी, नाशिक. अधिक माहितीसाठी संपर्क श्री लक्ष्मीकांत कौंडिण्य 93737 59300, 93737 59300. लक्ष्मीकांत सर, जसं तुम्ही म्हणालात की आपण 9 आणि 10 तारखेपासून नाशिक मधून या महोत्सवाची सुरुवात करणार आहोत, खर तर एखाद्या महोत्सवाची सुरुवात ही अशा पद्धतीने व्हावी की तो कार्यक्रम आयुष्यभर लक्षात राहावा आणि तिथून काही ना काहीतरी प्रत्येक जण घेऊन जातं बरोबर आपल्या, तर या अनुषंगाने या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे?
0: हा कार्यक्रम आम्ही अतिशय भव्य दिव्य प्रमाणात व न भूतो न भविष्यती असा करणार आहोत. कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही अशी आखली आहे की त्याच्यामध्ये धार्मिक कार्यक्रम असणार आहेत, आध्यात्मिक कार्यक्रम असणार आहेत, काही शिक्षणात्मक कार्यक्रम असणार आहेत, प्रबोधनात्मक कार्यक्रम असणार आहेत आणि नॉट ओनली दॅट, सामाजिक उपक्रम देखील आम्ही भरपूर करणार आहोत. कारण की आमच्या स्वामींनी अखंड इतरांसाठी स्वामी आमचे जगलेले आहेत. जरी ते स्वतः संसारी होते पण अक्कलकोट स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार त्यांनी 40 वर्ष अखंड भ्रमंती केली आणि स्वतःच्या खर्चाने स्वामी भक्तांकडे जात होते. त्यामुळे आम्ही याच्यात विविध प्रकारचे यज्ञ आहेत, याग आहेत, नंतर अनेक संत मंडळींना आम्ही पाचारण करतो आहोत. नाशिकला बाबा महाराज तराणेकर येत आहेत, एका ठिकाणी करवीरपीठाचे शंकराचार्य येत आहेत, त्याचप्रमाणे नामांकित कीर्तनकार चारुदत्त आफळींजी आहेत किंवा नामांकित गायक शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर यांना आम्ही बोलवलेला आहे. आणि हा कार्यक्रम आम्ही फक्त आमच्या स्वामी परिवारासाठी नसून सगळ्यांना आम्ही याच्यात आमंत्रण दिलेले आहे. आमचा याचा उद्देश एकच आहे की स्वामींच्या कार्याची माहिती ही अख्ख्या जगाला व्हावी. आमचा आश्रम ऍक्च्युली ट्रायबल एरियामध्ये आहे पण आमच्या स्वामींचे भक्त अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये देखील आहेत, त्यामुळे तिथे पण आम्ही कार्यक्रम करतो आहोत. म्हणून आम्ही याची टॅगलाईन पण ठेवली आहे की ट्रॅव्हल टू ग्लोबल असा आमचा कार्यक्रम असणार आहे.
1: क्या बात है. म्हणूनच श्रोते हो, परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष साजरं होत आहे आणि त्यानिमित्ताने या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात 9 आणि 10 जुलै रोजी नाशिक इथून होणार आहे. स्थळ लक्ष्मीनारायण चॅरिटेबल ट्रस्ट, प्रेम मंदिर, तपोवन, पंचवटी, नाशिक. अधिक माहितीसाठी संपर्क श्री लक्ष्मीकांत कौंडिण्य 93737 59300, 93737 59300, 93737 59300. पुन्हा भेटूयात. परमहंस सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा प्रस्तुत श्री जनार्दन स्वामी खेर वडोदरा जन्मशताब्दी महोत्सव या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल तज्ञांच्या विचारांशी संबंधित असतील असं नाही.
4: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
5: नमस्कार श्रोतेहो, लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या आमच्या सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. कारण ओपीडी नंबर आम्ही या कार्यक्रमात जो देत असतो त्यावर आपल्या प्रतिक्रियांचा पाऊसच पडतोय. आपल्याला हा कार्यक्रम आवडतोय आणि काही प्रश्नही आपल्याला आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही भागांमध्ये डॉक्टर आपल्याला देणार आहेतच, तेव्हा कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच तुमच्या या प्रतिक्रियांसाठी मनापासून आभार. अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट साठी लोटस हॉस्पिटलचा ओपीडी नंबर आहे 77740 73485, 777-407-3485. आजच्या कार्यक्रमात लोटस हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रीतेश जुनागडे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नमस्कार.
6: नमस्कार
5: डॉक्टर. रक्ताचे काही अनुवांशिकही आजार आहेत का?
6: हो, हा अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला मला. अनुवांशिक रक्ताचे आजार हे बऱ्याच रीत्या आम्हाला आढळतात आणि आपल्या भारतासारख्या देशामध्ये पण ते खूप आढळतात. त्याचे पण कारण मी तुम्हाला सांगेन.

0: तर प्रामुख्याने दोन अनुवंशिक कारणं आपल्या देशात दिसतात. एक म्हणजे थॅलेसिमिया. थॅलेसिमिया हा तसा ग्रीक शब्द आहे आणि आश्चर्यरित्या अनेक दशकां म्हणजे अनेक वर्षांपूर्वी जेव्हा ग्रीक साम्राज्य आपल्या भारतापर्यंत पोचलं होतं त्यांच्यामार्फत हा जेनेटिक किंवा गुणसूत्रांमध्ये बदल जो होतो तो आजार आपल्याला भारतात त्यांनी देणगी म्हणून देऊन गेलेत.
1: डॉक्टर, नक्की काय होत असतं या आजारात?
0: तर आईकडनं आणि वडिलांकडनं जन्मतः एका मुलाला किंवा मुलीला हा आजार येतो. हा लाल पेशी म्हणजे तांबड्या पेशींचा आजार आहे. ह्याच्यात होतं काय तर तुमचं हिमोग्लोबिन हे नीट तयार होत नाही, त्यामुळे तुमचं रक्त कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला वयाच्या 4th ते 6th महिन्यातच रक्त कमी आहे एका बाळाचं असं आढळतं. आणि ह्या बाळाला आयुष्यभर, नीट ऐका, आयुष्यभर दर महिन्याला रक्त दिलं नाही तर हे दगावतं. म्हणजे प्रत्येक महिन्याला रक्त द्यावं लागतं, ब्लड बँकेतनं रक्त घेऊन त्यांना द्यावं लागतं, तरच ते जगू शकतात. एवढा भयानक आजार आहे. आणि ह्या बाळांचे जे आई वडील आहे त्यांना काही होत नसतं, त्यांना काही लक्षणं नसतात, कारण की ते या थॅलेसिमियाचे वाहक असतात किंवा त्याला कॅरियर म्हणतो. कॅरियर म्हणजे 50% डिफेक्ट. आईला 50%, वडिलांना 50%, त्यांना काही होत नाही, पण त्यांचं जे अपत्य तयार होतं, बाळ होतं जन्माला, त्यांना 100% असतो. त्यामुळे बाळाला आजार दिसतो, आई वडिलांना दिसत नाही. त्यामुळे या आजारामध्ये आपल्याला काय करू शकतो तर रोखू शकतो आपण. हे प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर जे म्हणतो ते आजारात पुरेपूर लागू होतं.
2: रक्तासंदर्भातील सर्व समस्यांवर खात्रीशीर निदान आणि उपचार म्हणजे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांचे लोटस हॉस्पिटल. यशस्वीरित्या 75 बोन मॅरो प्रत्यारोपण करणारे भारतातले एकमेव खासगी हॉस्पिटल. कॅन्सरवर केमोथेरपी किंवा कोणत्याही अनुवांशिक रक्तविकारांसाठी अत्याधुनिक उपकरण आणि 30 बेडची सुविधा असलेलं सुसज्ज लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
0: आता या आजार झाल्यानंतर ह्याला कुठलेही औषध गोळी नाहीये, फक्त आणि फक्त रक्त देणं हा एकमेव उपाय. पण गेल्या 40 वर्षांमध्ये बोन मॅरो प्रत्यारोपण, याबद्दल आपण पुढील भागात बोलणार आहोत, ही एक शस्त्रक्रिया जी आम्ही करतो इथे, ते करून हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे हे आजार होऊ न देण्यासाठी काय करता येईल हे सांगणं जास्त महत्वाचं आहे माझ्या मते आजाराबद्दल सांगण्यापेक्षा.
1: नक्कीच डॉक्टर, अनुवांशिक आजाराविषयी आपण दिलेल्या माहितीबद्दल आपले आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: रक्तासंदर्भातील सर्व समस्यांवर खात्रीशीर निदान आणि उपचार म्हणजे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांचे लोटस हॉस्पिटल. यशस्वीरित्या 75 बोन मॅरो प्रत्यारोपण करणारे भारतातले एकमेव खासगी हॉस्पिटल. कॅन्सरवर केमोथेरपी किंवा कोणत्याही अनुवांशिक रक्तविकारांसाठी अत्याधुनिक उपकरण आणि 30 बेडची सुविधा असलेलं सुसज्ज लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी लोटस हॉस्पिटलचा ओपीडी नंबर आहे 77740 73485, 777-407-3485. थॅलेसिमिया होऊच नये यासाठी आपण काय करू शकतो याविषयी आपण पुढच्या भागात बोलणार आहोत. आजच्या कार्यक्रमाची वेळ संपली तेव्हा आज इथंच थांबूया. पुन्हा भेट आहे पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
3: श्रोते हो, आपण लागोपाठ 4 प्रायोजित कार्यक्रम ऐकले. अनुरूप विवाह संस्था, सुमती पवार गीत गंगा, जनार्दन स्वामी खेर चॅरिटेबल ट्रस्ट वडोदरा आणि रक्तगाथा आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर सकाळचे 8 वाजता ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ऐकलं सुरेश वाडकर यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं होतं विवेक काजरेकर यांनी. रसिक हो, पावसाची पहिली सर म्हणजे कोरड्या झालेल्या मातीतून दरवळणारा सुगंध. बळी राजासाठी पहिला पावसाचा थेंब म्हणजे आशा पल्लवित करणारा. तर नाशिककरांसाठी पहिला पाऊस म्हणजे गोदावरी काठ, रामकुंड आणि सोमेश्वरचा धबधबा या ठिकाणी तयार झालेलं आल्हाददायक वातावरण. तर रसिक हो, आशा करूया आणि प्रार्थनाही करूया की पाऊस राजा आपल्यावर कृपा करेल आणि आता तरी आपलं मन हे शांत करेल. पावसाच्या ओल्या चिंब धारांमध्ये आपल्याला अथांग भिजवून टाकेल. आणि त्याचबरोबर मात्र आपण ऐकत राहायचं आहे, अर्थातच आपण ऐकतच आहात आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. रसिक हो, गीतधारा या कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
1: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
4: केकीवाक शिक्षण संस्थेचे कला
1: वाणिज्य
4: विज्ञान
1: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: संपर्क
1: 9423531969 किंवा 8275854190.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर. अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटच काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: रसिक हो, या छोट्याशा ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे गीतधारा या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 8:23 आणि 45 सेकंद झालेत. रसिक हो, कार्यक्रमात आरती प्रभू यांची अत्यंत भावस्पर्शी अशी ही गीतरचना आपण ऐकूया. आशा भोसले यांच्या स्वरात जलसंगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

रसिक हो आरती प्रभू यांची ही गीतरचना आपण ऐकली आशा भोसले यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. रसिक श्रोते हो आरती प्रभू यांना आमचे जाणकार श्रोते हे जाणतातच, पण कधीतरी आरती प्रभू यांना जाणून घ्यायचा प्रयत्न करा. कसं खोल हृदयापर्यंत सगळं भावविश्व ढळून निघतं याची प्रचिती आपल्याला नक्कीच येईल. इथे मोह होतोय म्हणून पुन्हा एकदा आरती प्रभू यांची गीतरचना.

रसिको हो, आरती प्रभू यांची ही गीतरचना आपण ऐकली आणि आपण सगळेच जाणता चिंतामणी त्र्यंबक खानोलकर अर्थातच सर्वश्रुत प्रतिभासंपन्न कवी कादंबरीकार आरती प्रभू अर्थात ज्यांना असं देखील म्हटलं गेलंय की एक चंदनगंधी तत्तरू. काय होतं ना रसिको हो, की ही गाणी ऐकली ना, ह्या सगळ्या गीतरचना ऐकल्या ना, की त्या गीतकाराच्या गायकांच्या संगीतकारांच्या खोल आठवणी अशा ज्या खोलवर रुजल्या त्या अचानक अशा वर येतात आणि भावना प्रधान व्हायला होतं. असो, या गाण्यांचा आनंद तर आपण घेतच आहात आणि अशी छान गाणी आपल्यासाठी आकाशवाणी नाशिक केंद्राने आणलेली आहे. तेव्हा आता आपण गीतधारा या कार्यक्रमातून, खरं तर म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात प्रवेश केला आहे. बोलण्यांचा गाण्यांचा ओघ सगळंच विसरायला लावतो असंच काहीतरी हे आहे या कार्यक्रमात. आपण म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात आपण मराठी चित्रपट गीतांचा आनंद घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया सैराट या चित्रपटातील या छानशा अशा गाण्याने.

0: सलाई गँगच वेगळी होती, कट्टा गँग, सगळ्यांची आपली ओळख झाली. हा अश्क्या हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा होता. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखं, कुठे गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली.
1: सॉरी सॉरी म्हणत

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायली. दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: रसिको हो, दुनियादारी या चित्रपटातलं धमाल असं हे गाणं आपण ऐकलं होतं, ते घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला अनुख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
0: रसिको हो आणि आता कार्यक्रमात अर्थात म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात जो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील कव्वाली.

0: रसिकहो कट्यार काळजात घुसली या चित्रपटातली कव्वाली आपण ऐकली आणि आता म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: फसला अनुख्या पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.
4: काही क्षण जगण्याचे
5: तर काही इतरांच्या जगण्यातून आदर्श घेण्याचे.
6: काही क्षण अनुभवाचे
4: तर काही इतरांच्या अनुभवाने समृद्ध होण्याचे.
5: काही क्षण गुणगुणण्याचे
6: तर काही श्रवणानंदाचे. असा तुमच्या आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण सत्कारने लावणारी
4: आकाशवाणी
6: ऐकत रहा. FM 101.4 MHz वर
4: आकाशवाणी नाशिक.

हो आपण ऐकतच आहात आकाशवाणीचं नाशिक केंद्र FM 104.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 8:51 होत आहेत. कार्यक्रमात पुन्हा एकदा आनंद घेणार आहोत कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील या गाण्याचा.

रसिक हो कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं आणि आता म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत दुनियादारी या चित्रपटातील गाण्याने.

0: रसिको हो, दुनियादारी या चित्रपटातील या सुपर डुपर रिफ्रेशिंग गाण्याबरोबर आजचा म्युझिकल मॉर्निंग हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. श्रोते हो, एक आठवण करून देत आहोत आमच्या हॅलो किसान वाणी या कार्यक्रमाविषयी आणि स्पेक्ट्रम या कार्यक्रमाविषयी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 ते 3 या वेळेत होणार आहे. टोमॅटो लागवड तंत्र याविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक तुषार उगले. करा मग फोन हॅलो किसान वाणीत 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर.
2: युवकांना मार्गदर्शन करणारे श्री लीला प्रेम प्रभूजी यांचे कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐका येत्या बुधवारी सकाळी 8:30 स्पेक्ट्रम कार्यक्रमात. तर ऐकूया श्री लीला प्रेम प्रभूजी यांची मुलाखत बुधवारी सकाळी 8:30.
0: तर रसिको हो, जरूर फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमात. आणि उद्या बुधवार दिनांक 24 जून रोजी सकाळी 8:30 आमचा स्पेक्ट्रम हा कार्यक्रम जरूर ऐका. आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप्लिकेशनवर. रसिको हो, सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम PNG & Sons.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, महिलांना आवडणाऱ्या सोन्याच्या माळांचे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यांची नावही खूप इंटरेस्टिंग आहेत. तर जोंधळी माळ किंवा कंठी माळ हे खास मराठी माळांचे प्रकार आहेत. त्यात मण्यांचे प्रकार कसे असतात, त्याची गुंफण कशी केली जाते, त्याचे पदर कसे असतात, या सगळ्यांची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
6: नमस्कार. जोंधळी माळचा जो मणी असतो तो गुळगुळीत असतो आणि त्या मण्यांमध्ये म्हटलं

0: तर साधारणपणे 24 ते 28 इंचामध्ये जर माळ बनवायची झाली तर 17-18 ग्रॅममध्ये बनते. एक एक मण्याचा जर विचार करायचा झाला तर 125 ते 150 मणी एका माळेमध्ये बसतात.
1: बर,
0: त्यालाही मी मागल्या भागात जसं सांगितलं तसं काही लोक दर महिन्याला, दर 15 दिवसाला, दर 7 दिवसाला एक एक मणी घेऊन साठवून मग त्याच्या माळा करतात. साधारणपणे आजच्या घडीला जर आपण असं धरलं 1.5 लाख रुपये किंमत आहे त्याची सोन्याची 10 ग्रॅमला, तर त्या सोन्याची किंमत 14 ते 16% ची मजुरी आणि 17 ग्रॅम वजनाची माळ म्हटलं तर साधारणपणे ती 3-1 लाख रुपयापर्यंत होऊ शकते. आता हे जे मणी आहेत हे तारेमध्ये गुंफलेले असतात, म्हणजे जसे आपले मंगळसूत्र गुंफताना ज्या तारा असतात त्या प्रकारचे तारा असतात. दिसायला छान दिसतं जोंधळी मण्यांमध्ये पण मल्टीपदरचे माळा येतात, पण हे आपण सिंगल पदरच्या माळेचा विचार करतोय. मल्टीपदरची माळ असेल तर मी आधी सांगितलं असं एका बाजूच्या 3 पदरांवरती 2 पदकं, एका बाजूच्या 3 पदरांवर 1 पदक असं ते डिझाईन करून फ्युजन करून ते वापरलं जातं. तशाच प्रकारे कंठीमणी पण असतो, जे जोंधळी मणी ज्या साईजचा असतो त्याच आकारमानाचा साधारणपणे कंठीमणी असतो, फक्त त्याला तास असतात, षटकोनी जरा असं दिसण्याचा प्रकार असतो, म्हणजे जरा ते चमचमतं, जास्त ग्लेज येतं. आणि कंठीमणीलाही साधारणपणे जोंधळी मणी सारखेच 125 ते 150 मणी, साधारणपणे 24 ते 27-28 इंचापर्यंतची लांबी आणि वजन म्हणाल तर ते साधारणपणे 15 ते 16 ग्रॅम वजन, मजुरी सकट 2-3 लाखाच्या ऐवजी ते कुठेतरी 2,80,000 रुपये होत असेल. तर अशा प्रकारे या दोन्ही माळाचा विचार केला तर प्रत्येक माळ, म्हणजे आपण अगदी पहिली बघितलेली मोहन माळ, त्याच्यानंतरची जोंधळी माळ, आताची कंठीमणी माळ, या सगळ्या माळाचा विचार केला आपण तर त्या साधारणपणे 3 लाख रुपयाच्या घरामध्ये बसतात, जीएसटी मजुरी आणि याच्या सकट, सब्जेक्ट टू सोन्याचा भाव आपण जो धरला 1,50,000 रुपये तो राहिला आणि जर ग्राहक आणखीन आनंदी झाले तर त्याप्रमाणे, म्हणजे दर महिन्याला साधारणपणे तुम्हाला 30,000 सेव्ह केले तर 10 महिन्यानंतर मजुरीत काहीतरी वाचून तुम्हाला ही माळ मिळू शकेल.
1: खरे सर, तुम्ही हे जे जोंधळी माळ आणि कंठीमणी माळीविषयी माहिती सांगताय तर आकारमान त्याचं लहान मोठं केलं तर त्याच्यामध्ये लाख भरलेली असते का?
0: म्हणजे मी म्हंटल असं जे साबुदाण्याची गोळी जी होमिओपॅथीची असते त्या साईजच्या मण्यांचा विचार करून आपण ते वजन वगैरे विचार केला. जर मणी मोठे बनवले ते आकाराने तर त्याचं वजन वाढणार, तेवढ्याने किमती वाढणार. लाखी मणी हा पूर्वीचा प्रकार होता. आताच्या आधुनिक काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शनच्या आधुनिक प्रोसेस असल्यामुळे हॉलो मणी पण व्यवस्थित टिकणारे, न चेपले जाणारे बनवण्याची एक टेक्निक निर्माण झालंय. त्यामुळे तुम्ही मोठा मणी करू शकता, वजन वाढेल. लाखी मणी केलात तर खूप वजन कमी होईल, कारण त्याच्यावरती तो पापुद्रा चढवलेला असतो. पण आता लाखी मणी तितकेसे पॉप्युलर नाहीत, त्यामुळे मणीचा साईज वाढवू शकता आणि त्या आकारमानानुसार त्याचं वजन वाढेल. त्यामुळे आपण जे विचार करतोय ते साबुदाण्याच्या गोळीच्या आकाराने त्याचं वजन विचार करतोय, अदरवाईज त्याचं वजन निश्चितच वाढेल.
1: बरोबर. मोडक सर, जोंधळी माळ आणि कंठी मणी माळ या जनरली लग्न समारंभात घातल्या जाणाऱ्या खास दागिन्यांची माहिती आज आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर. श्रोतेहो, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम PNGN सन्स ऐकला आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 9:05 आणि 15 सेकंद झाली आहेत. जाऊया विविध भारतीच्या विविधरंगी कार्यक्रमांकडे.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. रसिक हो, आतापर्यंत आपण आनंद घेतला आहे विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा, आणि आता मात्र 10 ते 11 आपण आनंद घेणार आहोत आकाशवाणी नाशिक केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचा. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत आणि ही वेळ आहे आमच्या गीत भारती या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात मराठी मिश्र संगीताचा आनंद आपण घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया नाट्य संगीतापासून. सुवर्ण तुला या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आपण ऐकणार आहोत कुंदा वेलिंग यांच्या स्वरात, ज्याला संगीतबद्ध केलंय पंडित छोटा गंधर्व यांनी.

श्रोते हो संगीत सुवर्ण तुला या नाटकातलं नाट्याचार्य विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आपण ऐकलं. कुंदा वेलिंग यांचा स्वर्गीय स्वर होता तर याला संगीतबद्ध केलं होतं पंडित छोटा गंधर्व यांनी. आणि आता मात्र गीत भारती या कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
6: फसला अनुच्छेद पासून बचाव करा.
7: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
8: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
9: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
8: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
9: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
8: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
10: रसिक हो, या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे गीत भारती या कार्यक्रमात. रसिक हो, आता हे गाणं जे आहे ते खास माझ्या बाल दोस्तांसाठी आहे. नाय या चित्रपटातलं हे धमाल गाणं.

तर बालदोस्तांनो, हे खास गाणं नाळ या चित्रपटातलं होतं तुमच्यासाठी. अर्थातच आता शाळा सुरू झालेल्या आहे तेव्हा खेळण्याबरोबर अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यायचं आहे आणि मोबाईल न वापरता मैदानी खेळ मात्र खेळायला विसरू नका. आणि त्याचबरोबर ऐकत राहा आणि ऐकत राहा आकाशवाणी नाशिक FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. श्रोते हो, गीत भारती या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. सकाळचे 10:10 आणि 3 सेकंद झाली आहेत. कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटी विश्रांती.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
3: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.
3: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.
6: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
3: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.

0: 5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी व शर्ती लागू.
3: श्रोते हो, या जाहिरातींनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे गीत भारती या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. रसिक हो, आता आपण ऐकणार आहोत नितांत सुंदर असं हे गाणं, ऐकूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण हे गीत ऐकलं गीत भारती या कार्यक्रमात आणि आता ऐकणार आहोत अर्थातच एक आठवण आमच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमाची.
1: युवकांना मार्गदर्शन करणारे श्री लीला प्रेम प्रभूजी यांचे कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐका येत्या बुधवारी सकाळी 8:30 स्पेक्ट्रम कार्यक्रमात. तर ऐकूया श्री लीला प्रेम प्रभूजी यांची मुलाखत बुधवारी सकाळी 8:30.
0: तर श्रोते हो, जरूर ऐका आमचा स्पेक्ट्रम हा कार्यक्रम उद्या अर्थात बुधवारी सकाळी 8:30 आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. आता एक आठवण आमच्या हॅलो किसनवाणी या कार्यक्रमाची.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीचं ध्वनिमुद्रण आज दुपारी 2:30 या वेळेत होणार आहे. टोमॅटो लागवड तंत्र याविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक तुषार उगले. करा मग फोन हॅलो किसानवाणीत 2-34-27-73 आणि 2-95-07-72 या नंबरवर.
0: तर श्रोते हो, जरूर फोन करा आणि सहभागी व्हा आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमात. आणि आता मात्र गीत भारती या कार्यक्रमात घेणार आहोत आनंद एका सुमधुर अशा गाण्याचा.

0: काही क्षण जगण्याचे,
1: तर काही इतरांच्या जगण्यातून आदर्श घेण्याचे,
2: काही क्षण अनुभवाचे,
0: तर काही इतरांच्या अनुभवाने समृद्ध होण्याचे,
1: काही क्षण गुणगुणण्याचे,
2: तर काही श्रवणानंदाचे, असा तुमच्या आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण सत्कारने लावणारी
0: आकाशवाणी
2: ऐकत रहा. FM 101.4 MHz वर
0: आकाशवाणी नाशिक.

0: श्रोते हो, ती सध्या काय करते या चित्रपटातलं हे गाणं आपण ऐकलं आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. रसिको, आणि याबरोबरच आजचा गीत भारती हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आता एक संदेश आपल्यासाठी.
1: आज सोसायटीची स्वच्छता झालेली दिसते.
2: मग अहो, आपल्याकडे काही जणांना डेंग्यू चिकनगुनियाची लक्षणं दिसायला लागली आहेत म्हटल्यावर आता तरी नको का शहाणं व्हायला. हा आजार डासांपासून होतो ना, म्हणून आज आम्ही सोसायटीतल्या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि सगळी सोसायटी आणि सोसायटीच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून टाकला.
1: वा, म्हणजे सोसायटीच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा.
2: अहो, अनेकांना सवय असते ना की घरातलं खरकट किंवा टाकाऊ वस्तू सोसायटीच्या बाहेर इतरत्र फेकायची. मग त्यात रिकाम्या बाटल्या, शहा, नारळाच्या करवंट्या, जुनी टायर्स आणि आणखी बरंच काही ज्यात पाणी साठून राहतं आणि मग डेंग्यूच्या आणि चिकनगुनियाच्या डासांना अंडी टाकायला वाव मिळतो.
1: अगं, पण हे डास घरातही वाढू शकतात ना.
2: हो, पण त्यावरही उपाय आहेस की.
1: कोणता तो?
2: घरातल्या टाक्या, बादल्या, पाणी पिण्याची भांडी, झाडाच्या कुंड्यांखाली जमणारं पाणी रोजच्या रोज घासून पुसून लख्ख करायचं. शिवाय घराच्या आजूबाजूचा बगीचा, पडद्या मागची, कपाटाखालची जमा होणारी धूळ आणि घराचे अंधारे कोपरे हे सुद्धा रोजच्या रोज स्वच्छ करायचे.
1: अरे वा.
2: आणि हो, मुलांना सुद्धा खेळायला पाठवताना डासांपासून बचाव करणारं क्रीम अंगाला लावूनच पाठवायचं.
1: खरंच, आपण जर सगळ्यांनी अशी काळजी घेतली ना तर काय बिशादे त्या डासांची आपल्या परिसरामध्ये किंवा घरात येऊन धुमाकूळ घालण्याची.
2: आणि हो, आलेच तर त्यांचा शिरच्छेद करण्यात येईल.
3: आपला परिसर स्वच्छ ठेवा,
2: डेंग्यू चिकनगुनियाच्या डासांना पळवून लावा.
0: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT उमंग.

मैत्रिणींनो आणि श्रोते हो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: सुखदा क्या बात है, पाऊस आला वारा आला रान लागले नाचू वगैरे, म्हणजे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे झकास.
1: रोहित कसं आहे ना, ते म्हणतात ना तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
0: मग तू काय आताच निघालीस की काय?

0: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
1: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
0: ए पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
1: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
0: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
1: पण नुसता मूड बनून काय फायदा सुखदा.
0: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा, तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा तो, द निसर्ग.
1: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटतं आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हा,
0: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर. अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
1: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याच काय.
0: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहित धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
1: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून येणारा हा पाऊस चीज क्या
0: आहे. आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
1: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा.
0: अरे रोहित, ट्रॅक सोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं, सांग बरं पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो.
1: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस.
0: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या, गाण्याच्या, चार ओळी आठव.
1: हा, पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो, म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसोरे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग, ते
0: श्रावणा घन घन माला नभी दाटल्या.
1: अगं शेकडो गाणी अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरह गीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
0: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो, नाही का?
1: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस तू सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
0: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात, तापमानात वरचेवर होणारे बदल
1: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
0: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे. आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणेच ठरवलेल्या असायच्या.
1: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
0: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
1: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे, तुला तो विनोद माहितीये ना?
0: काय?
1: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
0: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
1: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
0: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काहीही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्य काळात हवामानात होणारे बदल, या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
1: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
0: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात.
1: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यायला हवी, नाही का?
0: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
1: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
0: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
1: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूप घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
0: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी, अगदी खरंय.
1: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण या वर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
0: अरे हो, गेले तीन पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी मात्र पाऊस आल्यावर

0: नक्की ठरवू.
1: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या पंचतरीला जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
0: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेज मध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेट वस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
1: ते ठीक आहे. आता काय,
0: अरे
1: की केतन म्हणजे काकांचा नातू तो, आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण.
0: काकूंनी तर फोनवर जवळजवळ दटावलंच आहे मला.
1: काय,
0: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
1: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
0: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
1: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
0: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
1: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
0: अर्थात अर्थात हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
1: अगं पण म्हणजे काय भेटी गाठी करायच्याच नाहीत की काय.
0: मी असं अजिबात म्हटलं नाही, नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
1: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
0: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
1: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशोब काढायला घेतात.
0: लोकेने साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित.
1: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
0: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय आहे असं मी म्हणते.
1: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
0: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
1: हो काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
0: हो म्हणजे प्रकरण मिटलं, पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
1: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे, आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
0: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर
1: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
0: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईजचा धक्का.
1: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको, पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का.
0: रोहित एक मिनिट, अरे आठव परवाचा सरलेला रविवार का, आठव योग दिवस नाही का, त्या दिवशी केलेला निर्धार.
1: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
0: काय काय
1: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणलं होतं.
0: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तुझं आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
1: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
0: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
1: अगं पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस. एरवी ते विस्मरणात गेलेले असतात त्यानिमित्ताने आठवण होते.
0: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊस. मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
1: हो हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
0: देवा.
1: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
0: अरे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क.
1: नाही ग, पण म्हणजे काय आहे की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे.
0: अरे
1: मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
0: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
1: मग करा आता भजनची तयारी.
2: मी आले पण मला सांगा जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
0: अगं वार झकास

0: तुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दारं खिडक्या मस्त उघडं ठेवी आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडं.
1: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का?
2: अरे वा, म्हणजे परफेक्ट वेळी आलीये. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
0: काय ग? काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
0: ते फक्त वाक्य होतं बरं का रेवा. कोणीही इथे काही भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपले मनात मांडे खाते.
1: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
0: आहे आहे, आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
1: सुखदा अगं तुला माहितीये ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही, आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
0: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवते ना, अन्न देवता नाराज होते.
1: अरे पण ज्यांना खायचंय त्याने खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
0: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग, हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
1: रेवा रेवा, उठ उठ, चप्पल घाल, उठ आधी उठ.
0: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा, तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना, बिचारी मी. मी का आले, कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला, आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघाले.
1: अगं मग तू खाणारेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग, आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला. मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
0: अरे अरे अरे रोहित, ऐक तरी.
1: रेवा रेवा, तू काय ठरवलंयस? घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल, लवकर बोल. मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
2: पण रोहित, आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
1: छे छे छे छे, तिला काही वाईट बीट वाटणार नाही. ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुळसट पदार्थ.
0: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
1: माहिती माहिती माहिती, रक्तदाब, वजन, पचन, लिव्हर वगैरे वगैरे 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस. नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागली. प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
0: बरं, नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ. पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरचं खायला सुरुवात करा आधीपासूनच, आणि आरोग्य बिघडवून या. जा जा, चलते बनो.
1: देवा, या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बर का. या पदार्थात काय, त्या पदार्थात काय, मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
0: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान, किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित, तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा, आईनेच मला सांगितलेलं बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
1: बर.
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
0: धरायची नाही, आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स,
1: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
0: काय रे.
1: एनिवे, रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा, अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंडं वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
0: अरे रेवा एवढीशी होती. आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय, अन्न मला काहीतरी जेवायला खायला हवंय, अन्न.
1: अरे अरे अरे, लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा, तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ. तू चल चल, आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
0: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा. वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छेगाबाई,
1: आता कोण नावं ठेवतंय खाण्याच्या पदार्थाला?
0: अरे
2: ए सुखदा, तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस. हा, आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
0: हो का?
2: चल रोहित. आणि हो सुखदा, तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की?
0: थांबा थांबा, इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो, थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
1: ये होईना बात. चला, आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा तू भज्याचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काय नीट जमते बुवा.
2: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे,
0: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
1: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
2: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद

0: दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक, नो स्ट्रीट फूड, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
1: वा वा, गुणी बाळ ग अगदी. हा बरं, मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे, पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
2: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं, तसेच भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात.
0: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी उत्तम, म्हणून रोजच्या आहारात
1: मांस पुरे पुरे करा. हा भी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याओ तसं चाललंय हे. हा चला गुपचूप कामाला लागा.
2: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
0: छे छे, गार भजांना ती मजा नाही, आणि आपल्या आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील, इम्पॉसिबल.
2: राहिलं पण जास्तीची करूया. सुखदा, रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
1: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो.
0: आणि कॅलरी बर्न करायला, हो ना?
1: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रे. वा, काही दिवस नियमित काम केल्यावर जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही,
2: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो, खरंय ना?
1: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम्म वाक्य जास्त महत्वाचं आहे.
0: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
1: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
2: पुन्हा एकदा दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड, गरज निर्माण करणे.
1: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
0: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
1: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणाली.
2: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
1: अरे वा रोहित, बरोबर बोललास रे.
2: अरे बरोबर काय, कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं, हो ना सुखदा?
1: अगदी बरोबर, तसा तू हुशार आहेस. आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीन स्मार्ट झालाय का.
2: असेल असेल.
0: असू दे असू दे, आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते? आता एकच लक्ष, भजी आणि भजी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे, आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, आज 23 जून पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीत विद्या दिली, त्याबद्दल वर्षाताईंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हा, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्याकडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं. पण नंतर तसा काही योग
0: बरोबर
1: नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असे. तर एकदा मेहबूब स्टुडिओ मध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलक वादक, 10 तबला वादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड
0: अच्छा
1: त्या दिवशी मी पाहिली. आणि 40-एक स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
0: अच्छा.
1: आणि मुख्य गायक नव्हता कोणी त्यावेळेला, तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला, मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं, प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग,
0: एवढे
1: एकच असायचा. किंवा गायक सुद्धा, म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे

किंवा आशाबाई असं, तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे, तर ते मला अनुभवायला मिळालं. आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत, म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं, त्यावेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती, ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी, म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे, की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे.

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना ते ऐकवलं वगैरे आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना आणि थोड्या वेळाने त्यांनी मला

0: हे ओळी ऐकवल्या.
1: क्या बात आहे, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि सी रामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गायलेली आहे.
0: हो तर, म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवांनी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: सी रामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो, आणि आदर होता.
1: म्हणजे
0: हा, म्हणजे करायचं म्हणून नाही, त्याने ते खूपच काय म्हणतात आदराने, मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं.

0: तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे किंवा अनंत अंत नको पाहू
1: माझ्या बाईंचं, तर अनंत अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना ती त्या गाण्यामध्ये आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायले ते गाणं आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध हे फारच छान होते कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या गाण्यांमध्ये सुद्धा ना आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीत प्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांचा स्नेहबंध होता खूप छान.
0: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
1: हो हो हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं बरं का. तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
0: कुठे संधी मिळेल
1: तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयो पातला.
0: अच्छा.
1: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या आगेमागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा तेव्हा बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
0: बर.
1: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्याने की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला तर इतकं
0: माणसं वेगळीच
1: होती.
0: म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
1: हो ना हो ना,
0: आणि निळकंठ बुवा फडकर सुद्धा.
1: त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे. म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
0: बरोबर.
1: आणि फार छान ते गाणं आहे आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
0: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिले, संगीत नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही
1: केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: कोणती संगीत नाटकं की ज्याच्या पदांना बुवांची चाल आहे अशी?
1: मला जसं आठवतंय तसं पहिल्यांदा मी म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
0: बरं,
1: तर त्यात एक शैवालय युक्त जैसे शै

0: भळते.
1: वा वा, फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीनी काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर,
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: हो हो, विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये आहेत.
1: खरंय,
0: म्हणजे त्यात ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिश आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असे
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये.
0: हो, कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्रम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचूर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बर,
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत, आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः. कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही, आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषाने, हाच शब्द बरोबर आहे, शिकवत असत. आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मठ होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरी सुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे

0: गुण ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त, हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कोणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अटीतटीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
1: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय त्यांनी.
0: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे हे, मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित नाही नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता केलेलं दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
1: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे.
0: हो हो,
1: म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी
0: ऐकावंच लागायचं. ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना हा अगदी बरोबर आहे, म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असते,
1: हे भेटले नसते
0: दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे, न फिटणार असं हे ऋण आहे.
1: आज शिष्यांना घडवता ज्यावेळेला तुम्ही काही शिकवत असता तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
0: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते, तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं. तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं. कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे, त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजच्या काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते, अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः, म्हणजे फक्त बोलायला नाही, अगदीच अंशतः माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरुंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं, उभं केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: गुरवे नमः. धन्यवाद.
1: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वराने करूया.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण यूट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोतेहो, कौटुंबिक

0: शुद्ध हो कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच। कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू। आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील। पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील। टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे। यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली। या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली। एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला। येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते। राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं। अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे

करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई तिरुचिरापल्ली कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकलेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृहमंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14 स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडू विरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत.
यात पाचवी मानांकित तन्वी

0: शर्मा आणि सहावी मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येऊन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल. तर मिश्र दुहेरीत सातव्या मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आय मधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. प्रवेशोत्सव साजरा करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनात रत्नागिरीला अव्वल स्थान. आणि पावसानं पाठ फिरवल्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्र झळा. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
3: 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा महाविद्यालयांसह अनेक संस्थांनी या निमित्ताने योग शिबिरांचं आयोजन केलं होतं. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या की एरवी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो, मात्र आज पाश्चिमात्य जगताने आपली योग संस्कृती स्वीकारली ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला आणि त्याची महती संपूर्ण जगभर पोहोचली असंही त्या म्हणाल्या. योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असून प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करावा असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी यावेळी केलं. 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर 15 जून पासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं. जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी तालुक्यातल्या कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 10,091 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतलाय. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाचं कार्य रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून यंदाच्या हंगामात जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली आहे. संपूर्ण कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद यंदा झाली होती. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,227 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली. दरम्यान जागतिक समुद्री कासव दिनाचं औचित्य साधून रत्नागिरीतल्या झाडगाव मधलं सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि कांदळवन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सागरी कासव आणि सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी 7 मोठ्या कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत प्रतिबंधित अन्न पदार्थांचा 6 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधातली जप्तीची मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरूच राहणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी दिली. दरम्यान तोतया अधिकाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये म्हणून व्यावसायिकांनी तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे ओळखपत्राची मागणी आवर्जून करावी असं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पानवल धरणाचं मजबुतीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलं असून त्याचं लोकार्पण पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या धरणातून आतापर्यंत केवळ 2.5

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी

काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत. आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखीन काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हर्णे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जून पर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ, संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात झालेल्या विकास घुले हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड शहरात घुले यांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. ST कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, नुकत्याच शाळा आणि कॉलेजेसना सुरुवात झालीय आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळली आहेत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्गखोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणूनच आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गा बाहेरील शिक्षणाची. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो गुणपत्रिका, अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या पलीकडे जातो. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, अपयशातून उभं राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा. हा प्रवास आहे त्या शिक्षणाचा जो पुस्तकांमध्ये लिहिलेला नसतो पण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळा आणि महाविद्यालय आपल्याला विषय शिकवतात. गणितामधून आपण आकड्यांची भाषा शिकतो तर विज्ञान निसर्गातील नियम समजावून सांगतं. इतिहास भूतकाळाची ओळख करून देतं तर भाषा विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य. पण संयम, धैर्य, नेतृत्व, सहकार्य, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता हे गुण अनेकदा पुस्तकांमध्ये नसतात. हे गुण आयुष्याच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणजे बघा, हा लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो. कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल पण तो मंचावर उभं राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाई समोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होतायत. तर काही जण आपल्या आवडींना करिअरमध्ये रूपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात, जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे. जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो तेव्हा त्याला मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही तर संवेदनशील नागरिकही बनतो.

वेळी मला असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती किंवा प्रवासात आलेला

एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही तर मंडळी, अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीनं पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेला मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याचवेळी नवीन दारं उघडतात. त्या प्रक्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो. हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते. मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं झालंय. लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात. मित्रमैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो. मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे. अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे. प्रश्न विचारणं, चुका करणं आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्वाचं आहे. नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे. कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं. मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर व्यक्तिमत्व घडवणं. खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं. खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं. खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात. काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात, तर काही परीक्षा आयुष्यात. या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्वाची शिकवण आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या

0: तिसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
2: अमृत कलश।
0: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
2: अंजली अनिल जक्कनवार
0: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगाचं कसं

0: कार्यक्रम
1: अमृत कलश।
0: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
0: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं।
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश।
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग पाणी वाचवा रे।

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना समाज कार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक, तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी

0: दोन पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एएनटीएफ आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या दोन ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे एएनटीएफ मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा वन स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% (58%) करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10,00,000 रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध

0: आहे, अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर तिघं जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ॲप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्झिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोश्यावर जिंकता येणार नाही, म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण

0: शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान अवताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन, लेखक अनुराग कांबळे.
0: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती

0: मुख्यमंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगर मधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी

0: डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

0: एक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ दे.
1: FM 101.4 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या किसानवाणीमध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 2 आषाढ शके 1948 अर्थात 23 जून 2026. मंडळी आजच्या किसानवाणीमध्ये हवामान वृत्त, प्रश्नमंजुषा, कृषी वार्ता या रोजच्या सत्रांसोबतच कृषी संवादामध्ये आपण ऐकणार आहोत हॅलो किसानवाणी. टोमॅटो लागवड व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक तुषार उगले यांनी शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. तर मग चला तर मंडळी आता वळूया आजच्या आपल्या प्रमुख कार्यक्रमाकडे आणि जाणून घेऊया आजचं हवामान. तापमान कमाल 35 डिग्री सेंटीग्रेड तर किमान 23 डिग्री सेंटीग्रेड. आर्द्रता कमाल 83% तर किमान 75%. हे होतं हवामान वृत्त. हे हवामान वृत्त आम्हाला निफाड येथील कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालंय.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
6: मंडळी, आता वळूया आजच्या आपल्या प्रश्नाकडे। आजचा आपला प्रश्न आहे, टोमॅटो या पिकावर येणाऱ्या फळकूज या नियंत्रणासाठी काय करावं। या प्रश्नाचं उत्तर आम्ही या कार्यक्रमाच्या शेवटी सांगणारच आहोत। तोपर्यंत आपण विचार करून ठेवा आणि ऐकत रहा किसान वाणी।
7: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
8: पुतला बोल रहे हैं?
7: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
8: मतलब?
7: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। तो पहली वाली बात कहा,
8: पर हम तो सब यही डाले हैं।
7: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
8: सच है?
7: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
8: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
9: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
6: कृषी वार्ता। सरकारनं नुकतेच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली आहे। 2017 साली ही करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। ही होती कृषी वार्ता। चला तर मंडळी, आता वळूया आजच्या आपल्या हॅलो किसान वाणीकडे। ऐकूया हॅलो किसान वाणी। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो किसान वाणीमध्ये मी आमिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते।
10: आज दुपारी 2:30 ते 3:30 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित झालेल्या हॅलो किसान वाणीचा विषय आहे टोमॅटो लागवड व्यवस्थापन। शेतकरी बांधवांनी फोनवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत तज्ज्ञ प्राध्यापक तुषार उगले यांनी। सूत्रसंचालन यामिनी भाकरे। तांत्रिक सहाय्य अर्जुन साठे आणि मुकुंद पवार। निर्मिती सहाय्य आरती शिरवाडकर। सादर करते कृष्णा शिंदे।
6: चला तर मग मंडळी ऐकूया हॅलो किसान वाणी। शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार, हॅलो किसान वाणीमध्ये मी आमिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आजपासून पावसालाही सुरुवात झालेली आहे, त्यामुळे खरीप पिकांची लागवड सुद्धा आता काहीच दिवसात होणारच आहे, आणि त्यामध्ये टोमॅटो पीक आपल्याकडचं फार महत्वाचं असं पीक आहे, जे फळभाजी म्हणून आपण त्याला ओळखतो। तसं तर मोठ्या प्रमाणावर निर्यात सुद्धा आपल्याकडे टोमॅटोची केली जाते आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड पण केली जाते, परंतु लागवड करत असताना त्याचं व्यवस्थापन करणं हे फारच महत्त्वाचं असतं। व्यवस्थापनामध्ये अगदी लागवडीपासून तर त्याच्या बेसल डोसपासून सुरुवात करणं, तर ते कीड रोग न हो

0: देणं, प्रतिबंधात्मक उपाय करणं, हे सगळंच व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा महत्त्वाचा विषय आपण हॅलो किसानवाणीचा घेतलेला आहे. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक तुषार उगले सरांना. तुषार उगले सर हे केखेवा कृषी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सरांचं मी आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार सर. बरं सर, मला एक सांगा की आता टोमॅटोची लागवड काही लोकांनी आधी केलेली पण आहे किंवा आता काही लोकांची होणार आहे, तर तयारीत आहेत सगळे, तर अशा वेळेस व्यवस्थापनामध्ये जी सुरुवात करतात ती म्हणजे बेसल डोस पासून, तर ते नेमका कसा दिला पाहिजे?
1: बेसल डोसच्या बाबतीमध्ये शेतकरी नेहमी जागरूक असतो, परंतु काही ठिकाणी काही निविष्ठा उपलब्ध नसल्यामुळे किंवा काही ठिकाणी शेतकऱ्यांची आर्थिक अडचण असेल त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याच्या मध्ये तडजोड करताना दिसतो. एक शास्त्रीयदृष्ट्या जर बघितलं आपण तर बेसल डोस टाकताना हे माती परीक्षण हे करणं गरजेचं आहे, परंतु जरी माती परीक्षण केलं नाही तरी आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण शेणखताचा वापर हा जमिनीत केलाच पाहिजे. चांगले कुजलेले शेणखत या ठिकाणी टाकलं पाहिजे. जर शेणखत टाकणं शक्य नसेल तर आपण सेंद्रिय खतांमध्ये सुद्धा काही जे कंपोस्ट असतील, म्हणजे मशरूम कंपोस्ट असेल किंवा सिटी कंपोस्ट असेल, त्याचा वापर आपण जरूर केला पाहिजे. याशिवाय आपण इतर ज्या अखाद्य पेंडी जे आहेत, नॉन इडेबल केक जे आहेत, त्याच्यामध्ये निंबोळी पेंड असेल किंवा एरंडी पेंड असेल, मोहाची पेंड असेल, करंज पेंड असेल, या पेंडींच्या मिक्सचरचा वापर आपण साधारणतः 200 ते 300 किलो एकरी पर्यंत केला पाहिजे. याच्यामध्ये रासायनिक खतांमध्ये 10-26 हे दाणेदार खत जे साधारणतः एकरी 100 किलो पर्यंत आपण टाकले पाहिजे. यासोबतच बऱ्याचशा ठिकाणी आपण सीबीडीचे ग्रॅन्युल्स असतील किंवा मायक्रोराजाचे ग्रॅन्युल्स असतील किंवा एनपीके कन्सोर्शियाचे ग्रॅन्युल्स असतात, ते साधारणतः एकरी 5 ते 10 किलो पर्यंत आपण बेसल डोस म्हणून टाकले पाहिजे. ज्या ठिकाणी जमिनीमध्ये किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात संभवतो त्या ठिकाणी आपण दाणेदार स्वरूपातील जे कीटकनाशक जे ग्रॅन्युल्स आहेत त्याचा सुद्धा वापर आपण 1-4 किलो प्रमाणे आपण करू शकतो. ज्या जमिनीमध्ये गोगलगायींचा प्रॉब्लेम जास्त असेल त्या ठिकाणी आपण बेसल डोस सोबत काही अंशी आपण गोगलगायीसाठी जे मेटालडिहाइडचे पिलेट्स जे आहेत ते पिलेट सुद्धा आपण वापरू शकतो. त्याचाही चांगल्यापैकी परिणाम आपल्याला नंतर लागवडीनंतरच्या काळामध्ये आपण तो मिळू शकतो.
0: सर म्हणजे यामध्ये आपल्याला जीवाणू खत आणि रासायनिक खत दोन्ही याचा उपयोग केला,
1: दोन्हीचा वापर करता येऊ शकतो. आणि शेणखतामध्ये जर शेणखताच्या ढिगाला किंवा शेणखताच्या खड्ड्याला आपण अगोदर जर ट्रायकोडमची मॅट्रायझमची जर ट्रीटमेंट दिलेली असेल, जमिनीतून हानिकारक किडी आणि रोगाचा जो प्रसार होतो शेणखतातून तसं सुद्धा बंदोबस्त आपल्याला त्या ठिकाणी करता येणं शक्य आहे.
0: सर आपण याबद्दल पुढे बोलूच या, एक फोन घेऊया. हॅलो नमस्कार.
2: नमस्कार सर, संजय साठे बोलतो ना इतळे तालुक्याने. पर
1: नमस्कार बोला.
2: टोमॅटो लागवड करताना नर्सरीतून रोप आणल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे, कारण रोपांची उष्णतेमुळे कोलमडून पडणे किंवा खाली अशा गाळा पडण्याचा प्रकार पडतो?
1: नक्कीच, मग असे फोनमध्ये आम्ही सांगितलं की आता सध्या जो आज पाऊस पडतो सगळीकडे थोडीशी टोमॅटोसाठी लागवडीचं अनुकूल वातावरण आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यात विशेषतः निफाडच्या पूर्व भागामध्ये जो ओळीव स्वरूपाचा पाऊस तो सुद्धा अतिशय अल्प प्रमाणात झाला होता. नर्सरी मधून रोपं आणल्यानंतर आपण साधारणतः रोपांना हार्डनिंग केलेलं आहे की आपण चौकशी करून घ्यायचं, हार्डनिंग केलेलं नसेल तर आपण आपल्याकडे 2 दिवस रोपं हे उन्हात मोकळ्या जागेत आपण ठेवावे, त्याला दिवसातून 2-3 वेळेस त्याला पाणी मारावे. आणि रोपं आपल्याकडे थोडंसं हार्डनिंग झाल्यानंतर स्टम्प थोडा जाड झाल्यानंतर रोपं लागवडीसाठी योग्य आपण समजावं. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांकडे पूर्वतयारी नसल्यामुळे त्या ठिकाणी रोपं नर्सरीमध्ये होळ बऱ्याच दिवस झाली होती, त्यामुळे रोपाला कुठेतरी फुलं सुद्धा त्या ठिकाणी निघालेले असतील. असे फुलं आपण शक्यतो लागवडीपूर्वी खुडून घ्यावे, जेणेकरून झाडाची कॅनोपी झाल्यानंतर झाडाला फळदार नाही ते आपण त्या ठिकाणी करून घेऊ शकतो. आणि रोपं आणल्यानंतर रोपाला प्रिव्हेंटिव्हमधून एक चांगलं आंतरप्रवाही कीटकनाशक आणि एक आंतरप्रवाही बुरशीनाशक याची फवारणी त्या ठिकाणी करावी. लागवडीपूर्वी रोपाचे ट्रे जे आहेत ते जैविक खत आणि जैविक बुरशीनाशक जे ट्रायकोडमा असेल किंवा जैविक खतांचा कॉन्सोर्शिया याच्यामध्ये आपण बुडून घेतलं, त्याचे सुद्धा मुळांची वाढ ही जलदरित्या होऊन आणि जमिनीमध्ये ज्या काही हानिकारक बुरशी ज्या आहेत, फ्युजेरियम असेल किंवा पिथियम असेल, त्यापासून आपल्याला रोपांचं नुकसान हे थांबवता येऊ शकतं आणि एक चांगल्या प्रकारे रोपाला मुळ्या फुटून त्या ठिकाणी रोपाची वाढ सुद्धा ही झपाट्याने होऊ शकते. नक्कीच, जर आपल्याकडे प्रखर उष्णता असेल तर मल्चिंग पेपरच्या मधून जी निघणारी उष्णता त्याचा नक्की परिणाम होतो. परंतु याच्यामध्ये बरेचसे बांधव हे मल्चिंग पेपर घेताना काही गोष्टी काळजीपूर्वक बघत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मल्चिंग पेपर घेताना हा मल्चिंग पेपर यूवी स्टॅबिलाइज असावा, त्याच्यातून अतिनील किरण हे जमिनीमध्ये येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच मल्चिंग पेपर मधून सूर्यप्रकाश हा जर बेड मध्ये येत असेल, कारण मल्चिंग पेपरचा मुख्य उद्देश हा प्रकाश जो आहे तो परावर्तित करणं आणि बेडचं तापमान नियंत्रण ठेवणं असा आहे, परंतु जर मल्चिंग पेपरमधून सूर्यकिरण जर आतमध्ये येत असतील, त्यांनी जर खाली उजेड पडत असेल, त्याच्यातून आतमध्ये उष्णता तयार होऊन त्याचा विपरीत परिणाम त्या गरम हवेचा परिणाम हा काडीवरती होतो.

0: असतो, यासाठी आपण नॉन ट्रान्सफरेबल म्हणजे ज्याच्यातून सूर्यकिरण पास होणार नाही अशा प्रकारच्या गुणवत्तेचा मल्चिंग पेपर आपण निवडावा. बऱ्याच ठिकाणी शेतकरी 30 मायक्रॉन 35 मायक्रॉनपर्यंत जातो, परंतु बाजारामध्ये काही 18 मायक्रॉनमध्ये सुद्धा चांगल्या दर्जाचे क्वालिटी मल्चिंग पेपर उपलब्ध आहे, त्याचा आपण वापर करू शकतो. आणि ज्या ठिकाणी उष्णता जास्त आहे त्या ठिकाणी मल्चिंग पेपर टाकल्यानंतर झाडाच्या बाजूला उष्णतेचा त्रास होऊ नये त्या ठिकाणी मग पेपर कपची जी प्रॅक्टिस जे शेतकरी करतात ती सुद्धा अतिशय योग्य आहे. अगदी कमी खर्चात आपल्याला उष्णतेपासून संरक्षण त्या ठिकाणी आपला पेपर कपपासून करता येईल.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार, बोला.
3: मी प्रकाश शिंदे, वलखेड तालुका, दिंडोरी. प्रश्न असा आहे की यावर्षी पाऊस जरा उशिरा सुरू होतो आहे, टमाट्याची कोणती व्हरायटी शेतकऱ्यांनी लावली पाहिजे?
0: सध्या पाऊस बघतोय आपण नाशिक जिल्ह्यामध्ये, खराब पावसाची सुरुवात आज काल संध्याकाळपासून झाली आणि सर्वत्र म्हणजे आजचा पाऊस आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वत्र त्या ठिकाणी दिसतोय. या पावसाच्या अनुषंगाने आता लागवडीसाठी थोडा वेग ठरेल आणि याच्यात विशेष करून लागवडीच्या बाबतीत जर आपण व्हरायटीची निवड करणार असाल तर आपल्या स्थानिक बाजारपेठा ज्या आहेत, नाशिक असेल, पिंपळगाव असेल किंवा गुजरातसाठी ज्या बाजारपेठा ज्या आहेत, ह्या बाजारपेठांमध्ये जे व्हरायटी चालतात त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या टोमॅटोमध्ये विशेष करून चक्री देशी व्हरायटी जो आहे ती सुद्धा चालते आणि ॲबलॉंग ज्याला म्हणतो आपण थोडंसं अंडोगोलाकार ती व्हरायटी सुद्धा बऱ्यापैकी चालते. तसेच येत्या काळात जर आपला माल पावसामध्ये हार्वेस्टिंग होणार असेल तर पावसामध्ये क्रॅकिंगला बळी न पडणारी व्हरायटी जी ती व्हरायटी आपण निवडली पाहिजे आणि स्थानिक बाजारपेठेसोबतच दूरच्या ज्या बाजारपेठा ज्या जसं उत्तर भारतामध्ये असेल किंवा बांगलादेश असेल किंवा पाकिस्तानसारख्या बाजारामध्ये निर्यातीसाठी जाणाऱ्या योग्य व्हरायटी ज्या आहेत त्यासुद्धा आपण निवड करू शकतात आणि आपल्या भागात पडणारा पाऊस आणि त्या पावसात रोगाला कमी पडणारी व्हरायटी अशी आपण निवडावी.
3: आणि सर दुसरा प्रश्न असा आहे की सध्या म्हणजे रूट्स जे आहे फार मोठ्या प्रमाणात शेतकरी आता रूट स्टॉक मध्ये वांग्याच्या याच्यावर भरून आणि टमाट्याची लागवड करताय, त्याची गरज आहे का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते विस्तृत प्रमाणात करतायत? प्रत्येक ठिकाणी मर रोग येतोच का काय?
0: जनरली बॅक्टेरियल विल्ट साठी जो आहे म्हणजे ज्याला जीवाणूजन्य मर रोग जो म्हणतो, जो आपण बघितलं तर दिंडोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी पाऊस खूप जास्त पडतो तिथल्या जमिनी ह्या ॲसिडिक आहेत म्हणजे थोड्याशा त्यांचा पीएच हा 6-5 पीएच येतोय, अशा जमिनीमध्ये बॅक्टेरियल विल्टची समस्या मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळते. त्यासाठी ग्राफ्टिंगचा हा पर्याय योग्य आहे, परंतु ग्राफ्टिंग करताना आपल्या भागातील गरज त्याच्यानुसार आपण ग्राफ्टिंग निवडली पाहिजे, कारण रोपाचा खर्च हा 1.5 रुपयापासून तर 9 रुपयापर्यंत 10 रुपयापर्यंत वाढतोय आणि त्याच्यामध्ये लागवडीचा खर्च वाढतोय आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत जसं कीड रोग असतील तर त्या ठिकाणी ते कॉमन राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ग्राफ्टिंगचा निवड करताना पर्याय निवडताना या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपल्या जमिनीमध्ये जर बॅक्टेरियल मर नसेल किंवा मर रोगाची समस्या नसेल तर आपण ग्राफ्टिंग हा पर्याय त्या ठिकाणी नाही निवडला तरी सुद्धा चालू शकतो. त्यासाठी आपण आपल्या स्थानिक गरजेनुसार रिक्वायरमेंटनुसार आपण त्या ठिकाणी ग्राफ्टिंगचा निवडावे. रूट स्टॉकच्या बाबतीमध्ये बॅक्टेरियलसाठी किंवा आपल्या जमिनीत क्षार जास्त असेल त्या क्षारांसाठी किंवा आपल्याकडं जर जमीन हलकी असेल तर हलक्या जमिनीत सुद्धा चांगला परफॉर्म करणार असे विविध रूट स्टॉक आता सध्या बाजारामध्ये नर्सरीधारकांकडे मिळत आहेत, त्याप्रमाणे आपण रूट स्टॉकची निवड आपण करावी.
3: नाही नाही, माझा प्रश्न असा आहे की रूट स्टॉकला पर्याय आपण शास्त्रज्ञ मंडळींनी केला पाहिजे, कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च शेतकऱ्याचा होतो आणि जर बाजार भाव नसली तर तो शेतकरी फार मोठ्या प्रमाणामध्ये लॉस मध्ये जातो. त्या रूट स्टॉक यंदा 10 रुपये झालेली
0: पर ग्राफ्टिंग,
3: 10 रुपये झालेले तर त्याच्यामुळं त्यासाठी काहीतरी प्रयत्न होणं काळाची गरज आहे.
0: नक्की त्याच्यामध्ये खासगी संस्था असेल किंवा शासकीय संस्था असेल याच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरियल विल्ट वरती संशोधन करणं सुरू आहे. आपली बेंगलोर मधील एक जी संस्था जी आहे ती नॅशनल हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूट जी आहे त्यांच्याकडे सुद्धा या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर त्यांच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरियल विल्ट साठी रेजिस्टर्ड असणारे त्यांची व्हरायटी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, पण त्या व्हरायटी आपल्याकडे आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये त्या मार्केटला त्याची डिमांड त्या ठिकाणी आपण चेक केली पाहिजे. परंतु असे ज्या समस्या ज्या आहेत त्याच्यावरती शेतकरी बांधव वेगवेगळे प्रयत्न करत असतात, पण शासकीय संस्था असेल किंवा खाजगी संस्था असेल त्यांनी सुद्धा याच्यावरती प्रयत्न करणे गरजेचं आहे. आता येत्या काळामध्ये बऱ्याचशा ज्या आपल्याकडे हायब्रिड व्हरायटी ज्या खाजगी कंपन्यांच्या आलेल्या आहेत त्या देखील याच्यामध्ये संशोधनामध्ये अग्रेसर आहेत, त्याच्याही आपण जर कोणाच्या संपर्कात असेल तर आपण ट्रायल नक्की घ्या, त्याच्यातून चांगल्या प्रकारे आपल्याला टेक्नॉलॉजी जी ही आपल्याला पुढे आणता येईल.
3: काळाची गरज आहे
0: आणि खर्च कमी करणं ही वास्तविक आजच्या शेतीतला नफा म्हणजे हा उत्पादन खर्च जर कमी झाला तर शेतकऱ्याचा नफ्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं.
3: धन्यवाद.

0: धन्यवाद आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. बरं सर, ज्यांनी आता टोमॅटो लावलेले आहेत आणि मधल्या मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की उन्हाची तीव्रता जास्त जाणवत होती, तर अशा वेळेस टोमॅटोवर काय परिणाम झाला का?
1: याच्यामध्ये मागच्या 2 आठवड्यापासून त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी टोमॅटो लागवड झाली. आधी आपल्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर चांदूरच्या पूर्व भागामध्ये 15 मे पासून त्या ठिकाणी क्षेत्राच्या संरक्षित पाण्यावरती लागवड सुरू होती, परंतु कंटिन्युअसली उन्हाची तीव्रता वाढते, कोरड्या हवेचं प्रमाण जास्त वाढत होतं, त्यामुळे अशा ठिकाणी टोमॅटो हे सक्सेस झाले नाही. बऱ्याच ठिकाणी टोमॅटो फुटवाना होताना त्याला लवकर फुल लागली गेली आणि बऱ्याच शेतकऱ्यांना टोमॅटोच्या प्लॉट हे काढून टाकावं लागले. पेपर मधील निघणारी उष्णता त्या ठिकाणी झाडाला गळे पडले, बऱ्याच ठिकाणी हवेचे सुद्धा मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं. एकंदरीत या सर्व परिस्थितीमध्ये टोमॅटोमध्ये मागच्या काळामध्ये जी काही समस्या निर्माण झाली त्याच्यावरून एक शेतकऱ्यांनी एक बोध घेऊन त्या येत्या काळामध्ये थोडेसे बदल त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. जसं लागवडीसाठी योग्य वयाचं रोप, हार्डनिंग झालेलं रोप त्या ठिकाणी असावं, आणि
0: म्हणजे मुख्य
1: नर्सरीमधून रोपं आणताना काळजी घेतली पाहिजे, चांगल्या क्वालिटीचे चांगल्या दर्जाचे रोपं आपले पाहिजे, मुळी याला योग्य प्रकारे मुळी पाहिजे, मुळीची कॉइलिंग त्या ठिकाणी झाली असेल त्या ठिकाणी ती हाताने तो गट्टू फोडून त्या ठिकाणी तिची लागवड करावी. लागवड करताना सुद्धा झाडाला थोडा हलका ओल्या मातीचा आधार द्यावा किंवा त्याची भर थोडी द्यावी. बऱ्याच ठिकाणी लागवड झाल्यानंतर ते कोरडं वातावरण असल्यामुळे पूर्ण जो कोकोपीटचा गट्टू जो असतो तो गट्टू मोकळा पूर्ण त्या ठिकाणी रोपाची मरच त्या ठिकाणी झालेली आहे. आणि ज्या ठिकाणी शंका असेल की बुरशीजन्य रोग किंवा काही किडींचा प्रादुर्भाव होत आहे त्याच्यामुळे रोपांची मर होत आहे, त्या ठिकाणी आपण डेल्टामिथ्रिन सारखं कीटकनाशक असेल किंवा कार्बेडेंझिम सारखं बुरशीनाशक असेल अशा निविष्ठांचा वापर हा आळवणीतून चूळ देऊन त्या ठिकाणी तो करावा, जेणेकरून त्या ठिकाणी रोपाची मर ही त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येणं शक्य.
0: हॅलो, नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: नमस्कार, बोला.
2: राम सोनवणे बोलतो, सुंदरपूर तालुका निपाड जिल्हा नाशिक.
1: नमस्कार, बोला.
2: तर म्हटलं आपल्याला जर नर्सरी म्हणून जे रोपं आणायची ते लागवड करायची तर ते पेपर आत आणल्याच्या नंतर त्याला जे ओलं पाडायचं ते नंतर पाडायचं चालेल का? रोपं लावायला वेळ राहतो ना.
1: तसंच म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या जर बघितलं ना तर पेपर टाकल्यानंतर ज्या दिवशी आपण लागवड करायची त्या दिवशी आपण होल पाडले पाहिजे. त्याचं कारण म्हणजे जर आपण रेडीमेड होलचा पेपर घेतला किंवा आधी जर होल पाडले त्याच्यामध्ये जमिनीच्या वरती ज्या किडी ज्या असतात त्याच्यामध्ये नागतोडे असतील, तुडतुडे असतील किंवा काही गोगलगळे असतील किंवा काही आळ्या असतील त्या होलमध्ये जाऊन बसतात आणि त्या ठिकाणी त्या पुन्हा झाड लावून त्या झाडाला त्रास देतात. अधिक बऱ्याच वेळेस काय सॉलिड सोलरायझेशन म्हणजे जमिनीचं निर्जंतुकीकरण जे सूर्याच्या उष्णतेने करायचं असतं, ज्यावेळेस मल्चिंग पेपर आपण टाकतो तर आतमध्ये ज्यावेळेस मल्चिंग पेपर गरम होतो त्याच्यानंतर आतमध्ये असणारी ओल त्याच्यातून त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं स्टरलायझेशन त्या ठिकाणी तयार होतं, निर्जंतुकीकरण त्या ठिकाणी तयार होतं. ती प्रोसेस जर होल पाडलेली असेल ती पूर्ण होत नाही. त्यासाठी आपण लागवड करण्याच्या दिवशी समजा संध्याकाळी लागवड करायची सकाळी आपण होल पाडू शकतो. अशा प्रकारे आपण नियोजन केलं तर आपला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी मिळू शकतो. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं, होल पाडल्यानंतर तेवढी जागा कोरडी होते आणि त्या ठिकाणी लागवड केल्यानंतर झाडाची मर सुद्धा आपल्याला जाणवू शकते. त्यासाठी आपण लागवडच्या आधी त्या ठिकाणी मल्चिंग पेपरला होल पाडून घ्यावेत.
2: धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
0: धन्यवाद आमच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. पण आता सध्या आपण जर पाहिलं तर थोडा पावसाला सुरुवात पण झाली आहे, ढगाळ वातावरण सतत राहत आहे आणि ह्युमिडिटी वाढते आहे, त्याचा पण परिणाम याच्यावर होतो
1: नक्की. सध्या जो पाऊस
0: आणि रोग वाढू शकतात
1: ते सध्या जर आपण बघितलं जसं तर हे रोपाच्या वाढीसाठी सध्याचं वातावरण पोषक आहे. यासोबतच असं वातावरण जे आहे हे वातावरण या अनुषंगाने येणाऱ्या किडी जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पोषक आहे. जर असा हा पाऊस आणि ऊन जर कंटिन्युअस त्या ठिकाणी 2-3 दिवस जर पडलं त्या ठिकाणी बॅक्टेरियल आणि म्हणजे फंगल म्हणजे दोन्ही बुरशीजन्य जीवनजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामध्ये करपा असेल किंवा बॅक्टेरियल करपा जो स्पॉट जे पडतात बॅक्टेरियल स्पॉट त्याचा प्रॉब्लेम वाढायची शक्यता जास्त आहे. आणि सध्या मागच्या काळामध्ये हवेचा वेग जास्त होता त्याच्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा प्लॉटमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा तुलनेने कमी होता, परंतु आता पांढऱ्या माशीचा हवेचा वेग कमी झाल्यानंतर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. अति उष्णतेमुळे टुटा अब्सोल्युटा ही जी टोमॅटो अळी आहे नागाळी तिचा प्रादुर्भाव हा कमी होता, परंतु आता उष्णतेमध्ये थोडी घट झाल्यानंतर तापमान स्थिर झाल्यानंतर साधारणतः 27-30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास 35 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जर आलं टेम्परेचर त्या ठिकाणी टुटा अळीचा सुद्धा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवू शकतो.
0: मग त्यासाठी काय उपाय काय करायला पाहिजे?
1: लागवडीनंतर लगेच त्या ठिकाणी डेल्टा ट्रॅप टोमॅटोच्या तुटाळीसाठी साधारणतः 1-10 पर्यंत आपण लावावेत. प्रकाश सापळे आपल्याकडे असतील तर प्रकाश सापळे सुद्धा 1-2 या प्रमाणात आपण लावावेत. आणि तुटाळीसाठी वॉटर ट्रॅप सुद्धा हा महत्वाचा ट्रॅप, त्याच्यामध्ये खाली पाणी असतं, वरती त्याचे जे कामगंध सापळ्यातला जो लूर जो असतो तो लूर त्याच्यामध्ये लावला जातो, त्याच्यामध्ये सुद्धा पाण्यामध्ये बरेचसे पतंग मरून पडून मरतात आणि त्याच्यापासून आपल्याला पुढच्या पिढीस तयार होण्याची जी नैसर्गिक क्रिया आहे ती क्रियेमध्ये बाधा येते आणि आपल्या किडनी

0: नियंत्रण हे अधिक चांगल्या प्रकारे होतं. कीड नियंत्रणामध्ये साधारणतः नर्सरीपासून किंवा नर्सरीतून रोपं आणल्यानंतर आपल्या त्या ठिकाणी उपाययोजना हे शेतावरती लगेच चालू झाल्या पाहिजे. बरेच शेतकरी थोडंसं थांबतात, नंतर पावसाळा आल्यानंतर त्याचं कामकाज सुरू करतात, परंतु तसं न करता प्रिव्हेंटिव्हमध्ये किंवा आपण ज्याला प्रतिबंधात्मक उपाय आपण म्हणतो तर ते आपण लवकर सुरू केले पाहिजे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण इमामेक्टिन बेंझोट असेल किंवा स्पिनोसाइड असेल अशा कीटकनाशकांची फवारणी ही साधारणतः पहिल्या आठवड्यात आपण करू शकतो, जेणेकरून
1: छोट्या रोपांवर
0: म्हणजे लागवड झाल्यानंतर एक साधारणतः एक आठवड्याच्या आत आपण त्याच्यामध्ये कीड म्हणजे अळीवर्गे ज्या किडी आहे सर्व किडींचा बंदोबस्त एकाच फवारणीत आपण चांगल्या प्रकारे आपण तो करून घेऊ शकतो.
1: म्हणजे रोप छोटी असताना सशक्त जर झाले तर पुढे उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. बरं सर, रोगांमध्ये काय काय सांगितलं तुम्ही?
0: रोगांमध्ये सध्या आपण बघितलं तर अल्टरनेरियाचा प्रादुर्भाव होऊ नये शक्यता जास्त असते, फायटोथरलचं साधून पोषक वातावरण नाही आणि बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूजन्य करपा सुद्धा आपल्याकडे येऊ शकतो. तर जीवाणूजन्य करपा ज्या ठिकाणी लागवड आठवड्यात झालेल्या आहेत त्या ठिकाणी पाऊस पडला अशा ठिकाणी कॉपर प्लस कासोगामायसिन म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल किंवा कॉपर हायड्रॉक्साईड असेल किंवा कॉपर पेंटॉक्साईड असेल अशा प्रकारचे फॉर्मुलेशन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये आपण कासोगामायसिनचा वापर जर केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला एक अँटीबायोटिक आणि कॉपर असं दोन्ही बुरशीनाशक स्ट्रॉंग जातील आणि त्याच्यातून आपल्याला बुरशी आणि जीवाणू दोन्ही प्रकारच्या करप्यांचा प्रादुर्भाव आपल्याला हा कमी करता येणं शक्य आहे.
1: जास्त आर्द्रता जर झाली तर मग म्हणजे बुरशी वाढते.
0: आर्द्रता जास्त झाल्यानंतर तसेच तापमान जर पोषक जर असेल बुरशीच्या वाढीसाठी तर नक्की त्या ठिकाणी वातावरण अनुकूल होऊन त्या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव आपला वाढू शकतो. जे प्लॉट साधारणतः पहिल्या 15-20 दिवसामध्ये लागवड झालेले आहेत अशा प्लॉट हे तुलनेने अतिशय आशक्त आहेत, त्यांच्यामध्ये ह्या पावसानंतर लगेच जर रोगाची प्रादुर्भाव लागण होण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी विशेष काळजी शेतकरी बांधवांनी घेतली पाहिजे.
1: म्हणजे पूर्ण जर विचार केला सरासर पण निरीक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे,
0: तेवढंच गरजेचं आहे. कारण येत्या काळात बघितलं टोमॅटोचे चॅलेंजेस खूप वाढतात. नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा एवढं उष्णतेची
1: बदलतं वातावरण खूपच होत आहे आपल्याकडे
0: सामना करावा लागलाय आणि विशेष म्हणजे हे बदलत्या वातावरणाचा अभ्यास करून शेतकऱ्यांना निर्णय
1: घ्यायला पाहिजे. सतत लक्ष देणं हवामानाकडे पण लक्ष देणं नाही का, हवामानाचे अंदाज बघत राहणं हे सगळ्यात याची काळजी घेतली पाहिजे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, टोमॅटोचं व्यवस्थापन करणं हे फारच गरजेचं आहे. आता उगले सरांनी जे जे सांगितलेलं आहे की आपल्याला टोमॅटोचं निरीक्षण करणं हे पण गरजेचं आहे, शिवाय लागवडी आधीपासून त्याची काळजी घेणं पण गरजेचं आहे आणि वातावरणातील बदलामुळे बरेचदा किडींचा प्रादुर्भाव रोगांचा प्रादुर्भाव हा जर झाला तर वेळीच त्यावर नियंत्रणात्मक उपाय करणं गरजेचं आहे. तर या संबंधित आज आपल्याला बरीच माहिती तुषार उगले सरांनी दिलेली आहे. तुषार उगले सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि शेतकरी बंधूंच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. आम्हाला टोमॅटो लागवड ही कशी केली पाहिजे, त्याचं व्यवस्थापन नेमकं कसं केलं पाहिजे याबद्दल फार मोलाची अशी माहिती दिली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं सगळ्या शेतकरी बंधूंच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आज दुपारी 2:30 ते 3:30 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित झालेल्या हॅलो किसानवाणीचा विषय होता टोमॅटो लागवड व्यवस्थापन. शेतकरी बांधवांनी फोनवरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली होती तज्ज्ञ प्राध्यापक तुषार उगले यांनी. सूत्रसंचालन यामिनी भाकरे. कार्यक्रमात तांत्रिक सहाय्य अर्जुन साठे आणि मुकुंद पवार. निर्मिती सहाय्य आरती शिरवाडकर. सादर करते कृष्णा शिंदे.
1: बराय तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या हॅलो किसान वाणी मध्ये नव्या विषयासह. तोपर्यंत यामिनीचा नमस्कार. मंडळी, उन्हानं तप्त झालेली धरती पावसानं सुखावते आणि मातीच्या सुवासानं मनही प्रसन्न होतं, नाही का? ऐकूया हे गाणं.

पुष्पा पाघरे यांनी गायलेले हे गीत आताच आपण ऐकलं. तेव्हा मंडळी, आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत आणि कार्यक्रम संपण्यापूर्वी प्रश्नमंजुषेचं उत्तर द्यायचं आहे हे माझ्या लक्षात आहे. आपला प्रश्न होता, टोमॅटोवर येणाऱ्या फळकूजच्या नियंत्रणासाठी काय करावं? तर या टोमॅटोवर येणाऱ्या फळकूज या नियंत्रणासाठी कॅल्शियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम क्लोराईड प्रत्येकी 1 किलो 100 लिटर पाणी हे मिसळून त्याची फवारणी करावी. तेव्हा मंडळी, प्रसारणाच्या या टप्प्यावर आपण आता इथंच थांबूया. पुन्हा भेट आहेच उद्या संध्याकाळी माझं शिवार या कार्यक्रमामध्ये, आणि तत्पूर्वी भेट होईल उद्या सकाळी कृषीवाणीत.

बराय तर मंडळी, किसान वाणी या कार्यक्रमातून आता वेळ झाली आहे रजा घेण्याची. किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित केला केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार. बराय तर मंडळी, मी यामिनी भाकरे आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.

0: likely to reach 60 to 70 kilometers per hour over Delhi, Haryana, Chandigarh and West Uttar Pradesh till tomorrow. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीसाठी 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान एआयआर मुंबई या डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार. शुभरात्री. जय हिंद.